संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे नाद हो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: सुप्रभात श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नाद कीर्तनाचा। या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते। वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे। सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेत। टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठलाचं स्मरण आणि फक्त विठ्ठल विठ्ठल हाच एक जयघोष। खरंच हे सगळे विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर आहेत ना। विठ्ठलाला भेटण्याची आस एवढी असते की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याचा काही एक फरक पडत नाही। फक्त पंढरीला जायचे आणि विठुरायांना भेटायचे हेच एक स्वप्न त्यांच्या मनी असतं। आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील, विठ्ठलाला त्यांचं गाऱ्हाणं सांगतील, विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील। किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण, किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात। मंडळी, याच निमित्त आपण ऐकूया अक्काताई महाराज यांचं कीर्तन।
2: महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचा विचार केला, ज्ञान देव रचिला पाया उभारिले देवालया, आणि माझे तुका बराया तुका झाला से कळसा, असे कळसस्थानी विराजमान असणारे तुकोबराय यांचा चार चरणाचा अगदी सरळ सरळ सोप्पा सगळ्यांच्या पाठातला, आणि हा अभंग आज दुपारी निवडला। का दुपारी निवडला? कारण ही सेवा सगळ्यांना ज्ञात आहे, ठीक नाही। आज योगिताताईंची सेवा होती, हरिभक्त परायण योगिताताईंची सेवा होती। आज तुम्हाला पाचवी पक्वांनाच जेवण होत आणि त्या पाचक्षणे एवढे आलेले आहात तुम्ही, बरोबर आहे? पण आज तुम्हाला नुसता झुणझुणीत पण ठेसा आणि भाकरी खायला भेटेल, चालेल का? पंढरपूरला ठेसा आहे विठ्ठल।

म्हणून हा अभंग निवडलेला आहे. आज काय आहे, आज पवित्र अशी कमला एकादशी आहे. आधीच मास कमला एकादशी आणि आता भव्य दिव्य असा असणारा महिला सत्ता माझ्या वैष्णव सख्या म्हणून मी अभंग निवडला. वैष्णव संगती जीवाला जर सुख लागायचं असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा सांगणारी संत आहेत. आणि संत जीवाला सांगत आहेत जीवनामध्ये जलवण्यापासून मृत्यूपर्यंत संगत कोणाची करायची आणि कशी संगत असल्यावर जीवन सुखात जाईल याचं महत्व करून देणारे अभंग.

दुसरीकडं माहीत नाही मला असे तुकोबऱ्यांचं म्हणत नाही. मग आम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये आहोत, आम्ही काय करतो एकदम गाये नाचे उडे आपुलिया छंदे काय करतो त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्ही गातो नाचतो गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. बरं, आम्ही नाचतो पागडतो उड्या मारतो. आपल्याला कधी वाटलं का ज्या परमार्थाला चार गोष्टी आड येतात त्या गोष्टी आपण कधी आठवल्या का आपल्याला इथं सांगा. यालाच म्हणायचं वैष्णवाची संगती. काय लाग भय शंका दुरावला मान ह्या जी चार गोष्टी परमार्थाला आड आहेत या गोष्टीचा आपण कधी विचार केला का हो. आत्ताच एवढ्या चार दिवसाचा विषय करता मागचं जाऊ द्या. आता तुम्हाला काय त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तिकडे येणार नाही पण इथे तरी तुम्हाला भेटतोय ना आनंद ठीक नाही. लाभ भय शंका दुरावला मान न करे साधन.

0: कोबराय सांगत आहेत भगवंताच्या समोर,
1: तुका म्हणे आता आपुल्या सायसे,
0: तुझ्या सायसने
1: तुका म्हणे आता आपुल्या सायसे

हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा तो परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. परिहार म्हणजे काही जास्त नाही पण दोन शब्दाचा तरी, कारण सगळ्याला ज्ञात आहे की नाही. आणि परिहार फक्त जीवालाच द्यायचं असतो, देवाला काही गरज ठीक नाही. भोपाळ्यामध्ये अभंग आहे, न सांगता तुम्हा कळो येती अंतर विश्वी विश्वंबर परिहाराची नलगे ठीक नाही. परिहार जीवालाच द्यायचा असतो तोही दोन शब्दाचा. आज हे साधू संतांच्या पदपुरुषांनी पावन झालेली ही पाटोदा नगरी आहे. साधू संतांच्या पदपुरुषांनी पावन झालेली ही पाटोदा नगरी आणि त्यातली त्यात विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. हे अगोदरच विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. अधिक मास तपपूर्ती सोहळा भव्य दिव महिला कीर्तन महोत्सव देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संयोजक असणारे सुनंदाताई सतीश सोहळकर आमच्या ताई आई साहेब आम्ही म्हणतो. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नेतृत्व म्हणजे आमच्या संगीताताई सोळसकर यांच्या माध्यमातून असा हा भव्य दिवस अगदी दृष्ट लागाव असं सत्ता चालू आहे. कारण मला सांगा, आमच्या बाबांनी यमुनेश रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. 15 वर्षापूर्वी बरोबर येत आहे, 15 वर्षापूर्वी छोटस रोपट लावलं होतं बरं का बाबांनी, छोटस रोपट लावून दिलं आम्हाला. कारण तुम्हाला कुठेच जायला येत नाही ना, कुठं जाता येत नाही ना, मग मी थोडा रोप लावून देतो आणि त्या तो मोगरा फुलला. आज हा मोगरा फुलला फुले रे जिताची भारू कळियासी आला है का. कारण इथला सत्ता झाल्यामुळे या सत्त्याला पाहून महिला सत्ता बीड जिल्ह्यामध्ये अनेक झाले. पण इथला सत्ता अगोदर झाला बरं का, इथला सत्ता अगोदर झाला आणि हा सत्ता पाहून बीड जिल्ह्यामध्ये अनेक सत्य झाले. आम्ही बऱ्याच सत्याला आम्हाला संगीताताईमुळे यायला भेटलो. कारण आम्ही काही एवढे मोठे गायक नाही, साधी साधी माणसं आहोत.

आणि हित तर काय पाहायला सांगायलाच नको. मी दररोजच तुळशीच्या कथेमध्ये सांगत असते नाही का,

अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अखंड ज्ञान यज्ञ चालू आले आहे. आणि बहुसंख्य महिला मंडळ आहेत, कारण सप्ताह महिलांचं आहे. पण महिलांचं मी आमच्या भाषेत सांगू का, आमच्या वयोवृद्ध म्हणायच्या, महिला आजीबाई म्हणायच्या, सरडाची धाव कुपाटी प्रजवत एखादी बाई आमची मंदिरामध्ये हे जाऊन काहीतरी करायला लागली ना, तर नेमकं सरडाची धाव किती कुपाटी पर्यंत असते. ते बरोबर होतं बरं का, पहिले जी मंदिर होते ती बरोबर होत्या. आज आपण एवढ्या बहुसंख्येने इथं उपस्थित आहात, पाय घेऊन उपस्थित आहात. का हो, तुम्हाला कधीही कुठं न लावणारे सुद्धा आमच्या दादांनी तुम्हाला इथं पाठवलं ना का? माझ्या बाबांच्या इथं सत्ता चालू आहे. माझे बाबा, माझी आई आणि माझे बाबा यांच्या घरी जायला का, माहेर यायला कोणाला अडचण असते का, असते का? हे आपलं सगळ्यांचं. मी सुद्धा घरून सांगून आले, बाई बाई सख्या म्हणलं मला, काय ग तुला कुठं चालली आहे तो? मी म्हणलं मी कुठं चालली सांगू तुम्हाला.

kau terus ini apa nandaicha gharun maheri gelavar kasla anand asto ata mi tyachat basat nahi bar ka karan 10 varsha pasun mala maheracha sukh ani dukkha nahi sagle mavale ahet pan mala asa vatatach nahi mala kon nahi mala ya majhya sakhya ahet na mala majhya sakhya ahet tyamule mala kuthyat majhya pandurangane कारण ज्याला कोण नसेल ना त्याला माझ्या पांडुरंग माझ्या तुकोबारायांनी नातं जोडायला लावलंय कोणाला आमच्या संगीताबाईंनी सकाळी सांगितलं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुलता

पंढरी माझे बाहिर साजन उभ्या पंढरी गाऊ किती त्या बाहेरच्या ओळ्या नाही सत्यभामा माता पांडुरंग पिता माहे येर आणि माझी माहेर माहेरावर भरपूर आहे वो ऐक नाही पंढरी आहे बिभुरी चातिरी बाप आणि ज्याला कोण नसून त्याले बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी आये बिभुरी चातिरी मला माझ्या आईची आठवण झाली की नक्कीच पंढरपूरला निघते मग मी त्याचा एकादशी आहे का आज उपवास आहे का नाही याचाही विचार करत नाही आणि आज माझ्या सख्या वैष्णव का हो आपलं किती परमभाग्य सांगायला पाहिजे नाही का आपल्याला टाळगुरु कुटुंब राहता आलं असतं का हे बाबांनी जर उपलब्ध करून दिलं नसतं हा सप्ताह तर आपल्या तुमचं भाग्य बाबांची सप्ताह एक चालू केलं भाग्य आपल्या सगळ्यांचं ताळ घेऊन

दुरून आलेल्या आहेत. सगळे तसे आपण दुरूनच आलेलो बरं का, आपण इथून आलेलोच नाही, आपण दुरून आलेलो आहोत, सगळे दुरून आलेलो आहोत. कारण योगिताताई शिवनंदाताई उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, गायनकार आहेत. आपले संगीताताईच तर सांगायची गरजच नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या अशा आमच्या संगीताताई आहेत. चौकार आहेत, विनकरीत आहेत, तुळशी आहेत, आमच्या राधाताई आहेत, आमच्या देवकी ताई आहेत, हार्मोनियम आमच्या गल्ल्यात आहेत, पण माझीच म्हणजे ओळख नव्हती. आणि पप्पा जे तर सांगायलाच नको, म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय ते अगोदरच कळालं ना. अहो मृत कातारामधून अखिल कोट ब्रह्मांड गायकाचं बोट काढणं म्हणजे त्या आमच्या आहेत ज्ञानेश्वरी ताई. आपलं जिवंत कातडं आहे, आपण जिवंत आहे तरी आपल्या मुखामधून शब्द फुटत नाहीत. धन्यवाद.

ब्रह्मरसाचं भोजन आज आपल्याला मिळणार आहे असे भटंगचार्य आमचे ज्ञानेश्वरी ताई, आणि जेणे जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे बापू। आता आजचा परिचय नाही, गेल्या वेळेस आले होते म्हणून मला मी त्यांना कालच सांगितलं, जर माझं कीर्तनाची सेवा असेल तर मला काही माईकातलं कळत कोणतरी कीर्तनकार सांगेल का वस येण्यासारखं नाही का, मला कळत नाही म्हणणारी कीर्तनकार अजून जन्माला आली, पण मी सांगत असते बरं का, मला माहित आहे अज्ञान झाकून ठेवायचं गादी आहे, नारदाची गादी आहे। मी बापूंना सांगितलं तुम्हाला योग्य वाटत अशाचा आवाज सोडा, कारण मला काही त्यातलं कळतच नाही तर काय सांगणार मी। मला माहित आहे कारण प्रत्येक शिष्यवाला आपल्याला जेवढा आनंद असतो तेवढाच अगदी छान कीर्तनामध्ये आनंद आवाज निघला तर त्यांनाही तेवढाच आनंद असतो। ते आपल्याला काही बरोबर करायची गरज

तुम्ही म्हणाल सगळ्या पाळकऱ्यांचं कौतुक करतात, गायन करायचं कौतुक करतात, पप्पो याचं पिटी मास्तर तर बापूंच केलं, पण का हो आणि तुम्ही जर नसतात तर मी काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं का? सांगा बरं. अहो तुमच्यासाठी तर माझ्या मौलींनी भरपूर मुली आहेत ठेवलेल्या, पण मी जास्त सांगणार नाही. प्रभू

0: त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण अभंगाकडे वळूया.
1: विठ्ठला विठ्ठला
0: उत्सवा संगती सुख वाटे किंवा आणि कवी देवा काही नेन गायना चेहऱ्या बोलूया छंद मनाची आनंद आवडीने सांगणारे संत आहेत सांगत आहेत जीवाला सांगत आहेत काय सांगत आहेत आणि का सांगत आहेत महत्वाचा मुद्दा. सांगणारे संत जीवाला सांगत आहेत आणि का सांगत आहेत. येतो कळवळा म्हणून या अधिकार संपन्न संत आहेत माझ्या तुकोबाराया. काय अधिकार आहे

तुकाराम तुकाराम नाम घेता का तुकाराम तुकाराम नाव ऐकलं बरोबर थर थर तर

माननीय काय अधिकार आहे म्हणून सांगत आहे, त्याचा किती अधिकार आहे? कारण सांगण्यासाठी अधिकार म्हणजे ज्याला माहीत आहे, ज्याला अनुभव आहे, त्याने सांगावं लागतं नाही का? माझ्या तुकोबारायाला अनुभव होता, हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा माझा अनुभव आहे, तुका म्हणे त्यातून सांगे माझा अनुभव आहे अंगे। अगोदर तुकोबारायांनी जीवनामध्ये येऊन सर्वांचा अनुभव घेतला, सगळा अनुभव घेतला। अनुभव पाहिजे ना, अनुभवाशिवाय अनुभव नसेल तर सांगून तरी काय होते नाही, त्यांना विचारून तरी काय होते नाही। अनुभव पाहिजे। समजा म्हणा मुंबईला जायचं, तर चालतं मुंबईला नको, आज एकादशी आपण पंढरपूरला जाऊ। आणि मला पंढरपूरला जायचंय, आणि पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरला गेलेल्याला तुला विचारावं लागेल का? कधीच न गेलेल्याला विचारावं, सांगा बरं तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे? जो जाऊन आलाय त्याला विचारायला पाहिजे, त्याला तो आपल्याला मार्ग सांगलाय की नाही। तसे ज्याला विचारायचं आहे तो तिथून आलाय का जाऊन, हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे नाही का? तसं माझे तुकोबार आहे, अगोदर त्यांनी केलं सगळ्याचा अनुभव घेतला आणि मग आपल्याला सांगण्यासाठी आले। ते कुठून आले त्यांनी स्वतः पत्ता दिलेला आहे।

गुंतवला आलेलो आहो. म्हणजे सगळं अनुभव घेतला आणि मग ते सांगण्यासाठी आलेले आहेत. येतो कळवळा म्हणून संतांचं आणि जीवाचं इतकं जवळचं नातं आहे. जसं माय लेकराचं नातं असतं, आईचं आणि लेकराचं नातं असतं का हो. आपलं 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ कडक कडक उन्हात वाळूवर तडफडत आहे आणि आई मात्र शांत उभं राहिलेली आहे सावलीला त्याच्याकडे बघत. बरोबर आहे, काय करील होती आई. आई काय म्हणत आणि पायात चप्पल घालते. कुठलाही विचार न करता अगोदर जाऊन धावत जाईल आणि किती बाळाला बाळाला काय करेल अगदी मिठी मारी आणि हृदयाशी घट्ट

संतांना दिलेली आहे. का अंधाराच्या दिशेने हे जीव चाललेला असताना तर त्यांना असं अंतकरण तुटून येतं, जसं आपल्या आईचं अंतकरण असतं तसं साधू संतांचं अंतकरण आहे. प्रत्येक साधू संत जीवा त्यांची एकत्र असते, प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्या जीवाने जिथून आलेले आहे त्याच्याकडे ते मार्ग करावा, त्याच्याकडे जाण्यासाठी तेच मार्ग स्वीकारावा असं संतांचं म्हणणं आहे. का आपल्याला भगवान परमात्म्याने कशासाठी देह एवढा सुंदर दिलेला आहे, कशासाठी देह दिलेला आहे,

गोमटा ठीक नाही. आम्ही म्हणतो देवेतीला देव भोजना गोमटा, भोजनासाठीच आपल्याला देह दिला असं आपल्याला वाटतं. पण साधू संतांचं तसं नाही. प्रत्येक जीवाची काळजी करतात आणि त्या जीवानं अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या दर्शनाची किंवा नामाची चिंतनाची अशी ओढ लागावी याच्यासाठी ते अवतीर्ण झालेले आहेत. माझ्या कुटुंबरायाने एवढेच नव्हे अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. किती नामस्मरण करावं, किती नामस्मरण करावं माझ्या तुकोबरायांनी. शिंक जांबळी खोकला एवढा वेळ वाया गेला. किती त्यांच्या जीवनामध्ये शिंक जांबळी खोकला एवढाच वेळ वायाला गेलेला आहे माझ्या तुकोबरायांचा. एक दिवस असा होणार माझे तुकोबराय बाहेर दिशेला निघाले होते. सकाळी सकाळी कळतो बाहेर दिशेला निघाले, कारण आता सगळं उलट झाले. ठीक आहे, पूर्वी काय असायचं घरामध्ये जेवायचं आणि बाहेर दिशेला 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर जायचं आहे की नाही. पण आता तसं नाही, जेवायला जायचं. का बाहेर करायला लागला मला बाहेरून, अरे मग बाहेर असाय ना, नाही नाही घरी जायचंय. कशासाठी आता उलट आहे. तसंच त्यावेळेस माझ्या तुकोबर आहे बाहेर दिशेला निघाले, दाट जंगलामध्ये गेले. पण मुखामध्ये

असं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत करत निघाले. पण तिथे आपल्यासारखे होतेच ना, ठीक नाही? ते म्हणाले काही नास्तिक त्यांनी त्यांनी पाहिलं तुकोबाळ्याला श्री विठ्ठल श्री विठ्ठल करीत निघालेले आणि मग त्यांच्या मागे गेले. पण तुकोबाळ्यांना एवढंच त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही की माझ्या मागे कुणीतरी येतं. हेही असवाईसा कोठे आठवची नाही देहीच विधेही भोगू दशा. आणि मग तिथं सांगितलं भाई दिशेवरून तुकोबाराय माघारी आणि अडवलं वाटलंच का हो तुकोबाराया स्वतःला शाणे समजतात का? चरित्र आहे बरं का, चरित्र वाचावं लागेल त्याच्यासाठी. तुम्ही पहा चरित्र, तुम्ही स्वतःला शाणे समजतात का? अपवित्र ठिकाणी सुद्धा पवित्र अशा भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही कुठं घ्यावं हे तरी कळलं पाहिजे ना. आणि मग मात्र तुकोबाराय म्हणाले

जगद्गुरु तुकोबारायांना आडवलं. एखाद्या आडवलं की लगेच दुसरा, दुसऱ्या की तिसरा. जे वाईट कर्म असत ना तिथं लगेच गोळा होते. ते लगेच बाबा चौघांनी त्यांना घेरा घातला आणि म्हणले का ओ तुकोबाराया तुम्ही नामच म्हणणं करता. त्यांनी सांगितलं हो मला पण कळतंय पण काय करू, माझी मध्ये झाली अनावर वाचा घेऊ नका ना. मी मंडपीला घेऊ नको येऊ, नको येऊ पण ती माझी आवरत नाही हो. मग त्यांनी सांगितलं कोणती जीभ म्हणते काढा बाहेर, तिला बाहेर काढा तिला. माझ्या तुकोबारायाने जीभ बाहेर काढली आणि तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली आणि दाबून धरली, दाबून धरली जीभ. आणि ज्यावेळेस माझ्या तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली त्यावेळेस रोमा रोमा तू त्रिविठ्ठल त्रिविठ्ठल त्रिविठ्ठल अशी ध्वनी निघायला लागली. तरी सुद्धा त्यांना ते काय हो दुष्ट ते दुष्टच असतात नाही का, कळालं पण कधी कळालं ती गेल्याच्या नंतर कळालं. विठ्ठल विठ्ठल.

नंतर सगळ्यांना कळाले ते संत होते म्हणून विठ्ठला विठ्ठला आणि तरी अनुभव एवढा घरी चमत्कार दाखवला भगवान परमात्म्यांनी कारण त्यांचा असं होतं माझ्या तुकोबारायांचं की अखिल कोट ब्रह्मांड नायकासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढ ते तुकोबाराय होते आणि आपल्यासारखे होते का ते आम्ही हित असून सुद्धा आम्ही हित मंडपातच आमच्या पांडुरंग परमात्मा आहे पण आम्ही मंदिराच्या बाहेर गेल्याबरोबर हॅलो काय चाललंय त्यांनी फोन करत नाही तर आम्ही करतो त्यांना विठ्ठला विठ्ठला हा जीवाचा नाही तुकोबारायांनी सांगितलं नाही संसार करू नका आपण संसारिक आहोत पण संसार करत असताना सुद्धा भगवान पंढरीच्या परमात्म्याचं नामस्मरण घ्या नामस्मरण घ्या हेच माझ्या संतांचं सांगणं आहे.

असावे असावे नसावे भजन करावे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल सुंदर प्रमाण दिलं बरं का आमच्या आजीने. काय करायचं माझी मदत झाली अनावर वाचा त्यांच्या तोंडातून शब्द आलेले त्यांना आवडलेत ना ते म्हणून त्यांनी बाहेर काढले आहे की नाही. असं माझ्या तुकोबार आहे अखिल कोट ब्रह्मांड आहे का ते स्वतः नाव घ्यायचे आणि दुसऱ्यालाही सांगायचे भजन करा भजन करा भजन करा. पण कोणीही माझ्या तुकोबार आहे ऐकत. एक दिवस माझ्या तुकोबार आहे देवाला पाठीमध्ये घेतलं. देव कुठं पाठीत असतो का देव टोपल्यात बसतो का आणि देव टोपल्यामध्ये घेतला ते संत येतात त्यांच्याकडे येतो पाठीचा येतो हृदयाचा येतो आपल्याकडे तर पाठीमध्ये देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारात गेले प्रत्येक

झाले देवघ्या कोणी देवघ्या कोणी प्रत्येक म्हणायचे आयता आला घर कोसने तुकोबरायांना त्यांचे उत्तर असायचे घरातून आमच्या महिलांचे देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदळे जागे आम्हाला साठव देवाला ठेवायला जागाच नाही आम्हाला देव न लगे आम्हाला देवच नको आणि पण माझ्या तुकोबाराई तेवढ्यावर थांबले नाहीत काही साधक घेतली आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली असे तरी माझ्या मागे येतील म्हणून तुकोबारायांनी साधकांना घेतलेली पंढरीच्या परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यावर काय विधी असतो चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा एक नाही आणि चंद्रभागेच स्नान केलं पंढरीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस काय असं तिकडं मंडप तिकडं नव्हते काही बारी डायरेक्ट बारी असायची आणि काही साधक पुढे आहेत काही साधक माग आहेत चुकोबराया मध्ये आहेत काही साधकांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन बाहेर निघाले माझे तुकोबराया देवाच्या समोर आले तुकोबराया पंढरपूरला गेले आज आपण पण पंढरपूरला निघालो सगळ्यांनी डोळे झाका बरं डोळ चाललो आपण पंढरपूरला बरं का आठवा आपण गाडीमध्ये बसलो पंढरपूर गाडी चला पंढरपूर गाडी चला पंढरपूर गाडी पंढरपूर गाडीमध्ये बसलो आणि पंढरपुरात उतरलो चंद्रभागेमध्ये स्नान केलं पिंडली करायचं दर्शन घेतलं आणि कुठं लागलो बारीला लागलो पांडुरंगाच्या पुढे आलो आणि पांडुरंगाचं रूप पाहत आहेत माझे तुकोबराया सुंदर ते ध्यान देवाला कुठं पाहिलं सुंदर ते ध्यान उभे कर कथावरी तुळशी हार गळा मकर कुंडले कंटी कौस्तू म्हणे तुका म्हणे माझे हे सर्व पाही ना श्रीमुख उघडा डोळे झालं दर्शन झालं का दर्शन आपल्याला होतो अंतकरणात तो भगवान आपल्या जवळच दूर नाहीये तो जवळच आहे आणि तो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं माझ्या तुकोबरायांनी आणि पुढे निघाली त्यावेळेस माझ्या तुकोबरायाला भगवान परमात्म्याने म्हणावं का हो तुकोबराया थोडा वेळ थांबा कुणी म्हणावं कुणी म्हणावं देवाने म्हणावं आपण जर तिथं दर्शनाला गेलो तर तिथे दोन जय विजय आणि ते माझी छोटे मौली सांगतात बघा दोन जय विजय आहेत आणि त्यांनी आपल्याला डोक पण ठेवायला डोक ठेवायपर्यंत लगेच बाहेर काढतात आणि तुकोबरायांना भगवान परमात्म्याने त्यांना विश्व निर्माण केला असा अखिल कोट ब्रह्मांड नाही त्यांनी म्हणावं तुकोबराया थोडा वेळ थांबा आणि तुकोबरायांनी साईडला थांबलं भगवान परमात्म्याने तुकोबरायाकडे एक टक लावून पाहू तुकोबरायांनी म्हणावं झालं का देवा निघू आम्ही साधक पुढे गेलेले आहे निघून आली त्यावेळेस तुकोबराया नमनाने थांबा थोडं थांबा थोडं जगद्गुरु तुकोबरायांनी देवा पुढे थांबावं देवानी सतत पाहत राहावं असं देवाची भावना होती आणि मग मात्र तुकोबराया वैतागल्याने म्हणले देवा तुमचं काही खरं नाही निघालं त्यावेळेस मात्र तुकोबरायाच्या आपल्या विठ्ठलवरून भगवान परमात्म्या खाली आलेली सांगितलं तुकोबराया तुम्हाला एक विचारू विचारायचं आहे विचारा ना देवा विचारा ना त्यांनी सांगितलं का तुकोबराया मी विश्व निर्माण केलेलं आहे हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर ज्या वेळेस आपण अवतार घेतलंय त्यावेळेस तेव्हापासून तुम्ही माझ्या संगतीने होता तेव्हापासून तुम्ही माझ्या संगतीने होता कारण सुख दुःख संसार परमार्थ हे तुमच्या जीवनामध्ये आहे सांगा तुकोबराया तुम्हाला मी विश्व निर्माण केलेल्या अशा या विश्वामध्ये या संसारामध्ये तुम्हाला सुख या नावाची गोष्ट कुठं आढळून आली का कदाचित देवाला वाटलं असं तुकोबराया म्हणती देवा सुख तुझ्यापाशी आहे का तुकोबरायाचे प्रमाण आहेत ना एक नाही तुका उठे माझे हे ची सर्व सुख पाही ना श्रीमुख सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर जरी म्हणे सांग सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी असे सर्व

सुखर पैसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो. भगवान परमात्म्याला कदाचित वाटलं म्हणते की तुमच्या पायापाशी सुख आहे, पण तुकोबाराया म्हणाले देवा स्मित हास्य केलं माझ्या तुकोबारायांनी देवाला विचार सांगायला सुरुवात केली. देवा खरं सांगू का खोटं सांगू? देव म्हणाले तुकोबाराया असं का मला उत्तर देता तुम्ही? अहो खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगा. खरं सांगतो सुख एकाच ठिकाणी आहे, तेच

वैष्णवाच्याच संगतीमध्ये सुख आहे. तुकोबाराया सांगत आहेत देवाला, ते तुकोबारायाचं आहे पण आपलं काय. आम्हालाही वाटतं वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे, पण आम्ही वैष्णव कोणाला म्हणायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? पवित्र अशी तुळशीची माळ घातली तर वैष्णव होतो का? होतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक सारखं नामस्मरण केलं वैष्णव होतो का? नाहीये होत. मग काय केलं वैष्णव? वैष्णव कोणाला म्हणायचं?

आता आपल्याला चाललं आहे. आम्ही पंढरपूरची वारी करतो, महिना वारी करतो, 15 दिवसाला आम्ही पंढरपूरला जातो. वैष्णव होऊ शकतो का? नाहीये वैष्णव होऊ शकत. वैष्णवाची व्याख्या अगदी वेगळीच आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? असे तर माळकरी, टाळकरी, ठीक नाही, आपल्याला फुटा फुटावर दिसतात. सफेद कपडे घालून चार चार पाच पाच माळा एका एकाच्या गळ्यात. आता तर हातात घालायची पद्धत निघाली, ठीक नाही, हातात तर माळा घालायची पद्धत. मग त्याने वैष्णव होत काय? वैष्णव नाही होत. अरे तीर्थयात्रा केली तरी काय होशील? कापडिया होशील, पण वैष्णव होऊ शकत? यज्ञ करशील तर यज्ञ होशील, पण वैष्णव होऊ शकत? वैष्णव होण्यासाठी काय होय पाहिजे? नामा म्हणे नाम के सेवा से घेसे तरी तो वैष्णव होशील. अरे जना नामदेव महाराजांचं प्रमाण आहे बर का? फक्त केशवाचेच घेशी, पण आमचं तुमचं कसं आहे? देव संतांना फक्त आपला तो एक देव करून ठेवा तेने विना जीवा वैष्णवा संगती. म्हणून वैष्णवा संगती सुख या जीवाला फक्त एक देव ज्याचा आहे त्याला वैष्णव म्हणायचं. काही निनती टनाटोना नाम स्मरणा वाचनिया त्याला वैष्णव म्हणायचं. आणि त्याच्याही पुढे जाऊन माझे माऊलींचे प्रमाण आहे ज्ञानदेव.

0: श्रोते हो, आता सगळे वारकरी सगळे विठ्ठल भक्त हे पंढरपूरला निघालेले आहेत, कारण विठुरायांना त्यांना भेटायचंय. विठुरायांना भेटण्याची आस, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे सगळं त्यांच्या मनात चालू आहे. म्हणून फक्त विठ्ठलाच्या जयघोषात विठ्ठलाचं नामस्मरण करत सगळे वारकरी ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आता पंढरीकडे निघालेत आणि आषाढी एकादशीला त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मंडळी, याच निमित्त आपण ऐकत होता अक्काताई महाराज यांचं कीर्तन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: पोरी चालो मैत्र बाबा चुमचुम वाजल पाहिजे।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार नगरकर, मी मिताली मयेकर आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर करू.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपल्या शोची सुरुवात आज आपण एका मस्तपैकी पॉझिटिव्ह थॉट सोबत करूया। तर ध्येय गाठण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर त्या दिशेनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल सुद्धा तितकंच महत्वाचं असतं। भूतकाळ बदलता येत नाही, पण आजचा दिवस पूर्ण ताकदीनं जगून आपण आपलं भविष्य काळ नक्कीच सुंदर घडू शकतो। तर मंडळी, त्यामुळं काल काय घडलं ना यापेक्षा आज आपण काय नवीन करू शकतो यावरती लक्ष केंद्रित करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर नवनवीन अशा गोष्टींसोबत, नवनवीन अशा इंटरेस्टिंग टॉपिक सोबत।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 18 जुलै म्हणजेच आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील एका अशा थोर व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याचा आहे ज्यांनी आपल्या लेखणीनं आणि शाहिरीनं शोषितांच्या वंचितांच्या जगण्याला वाचा फोडली. आज लोकशाही

शूरवीर अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे. जग बदल घालूनी गाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणत संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी क्रांतिकारी लेखणीनं समाजाला जागृत ठेवण्याचा अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना रेडिओ नगर परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम आहे. आणि श्रोते हो, अण्णाभाऊ साठे हे केवळ एक शाहीर नव्हते तर ते एक प्रगतिशील विचारवंत कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी लिहिलेली फकीरासारखी कादंबरी आजही मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते. गरिबी, विषमता आणि कामगारांचे प्रश्न यांनी जवळून अनुभवले होते आणि नेमके हेच वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांच्या शाहिरीनं लोकजागृतीचं फार मोठं काम केलंय. अण्णाभाऊंनी आपल्याला शिकवलंय की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सुद्धा आपल्या विचारांची आणि कर्तृत्वाची धार कधीच कमी होऊ द्यायची नाही. आज त्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या याच ऊर्जेला आणि विचारांना सलाम करत आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. पण ऐकूयात हे एक सुंदर गाणं. कुठेही जाऊ नका मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत आपण भेटणार आहोत आणि अशाच गप्पा मारत राहणार आहोत. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम. यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा. ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमचे मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, स्तनपान करताना मातेचा आहार कसा असावा हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात, कारण आहार हे सगळ्यात महत्वाचं आहे बाळाला योग्य पोषण मिळण्यासाठी आणि शरीरामध्ये दुधाचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी. आईनं रोजच्या आहारामध्ये दूध, ताक, नारळ पाणी आणि भरपूर पाणी यांसारख्या द्रव पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. ताकदीसाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या तशाच पद्धतीनं डाळी, अंडी आणि सुका मेवा आवर्जून घ्यावा. आपल्याकडं पारंपरिक पाजले जाणारे मेथी किंवा डिंकाचे लाडू, जिरे, ओवा आणि लसूण हे पदार्थ दूध वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. तर फक्त एक गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ आणि अतिप्रमाणामध्ये चहा कॉफी पिणं टाळा, कारण याचा थेट परिणाम बाळाच्या पचनावरती होऊ शकतो. त्यामुळे मंडळी स्वतःची काळजी घ्या, तरच बाळाचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील. अशाच गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे आणि आत्ताच सुरुवात झाल्यामुळं हीच अवस्था आहे आणि रस्ते सुद्धा कमालीचे निसरडे होत आहेत. तर अशा वातावरणामध्ये, अशा हवामानामध्ये गाडी चालवताना वेगावरती ताबा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे गाड्या घसरण्याचं प्रमाण खूप वाढतंय. ओल्या रस्त्यांवरती ब्रेक लागायला वेळ लागतो, त्यामुळे पुढच्या गाडीपासून नेहमीपेक्षा दुप्पट सुरक्षित अंतर ठेवा आणि घाईघाईमध्ये ओव्हरटेक करणं पूर्णपणे टाळा. पावसामुळं समोरचे दिसणे कमी होते, त्यामुळं गाडीचे हेडलाईट लो बीमवरती सुरू ठेवा, जेणेकरून इतर वाहनांना तुमची गाडी स्पष्ट दिसेल. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून गाडी घालू नका, कारण पाण्याचा अंदाज न आल्यास गाडी बंद पडू शकते. प्रवासाला निघण्यापूर्वी वायपर्स आणि टायर्सची अवस्था नक्की चेक करा, कारण गुळगुळीत टायर्स या दिवसामध्ये जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा मंडळी, 5 मिनिट उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोहोचणं महत्वाचं आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आता पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे, वातावरण अगदी प्रसन्न आहे, पण या दमट हवामानाचा सगळ्यात पहिला परिणाम होतो तो आपल्या त्वचेवरती. पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चराइज वाढल्यामुळं त्या त्वचा तेलकट होते, ते चेहऱ्यावरती चिपचिपेपणा येतो आणि मग पिंपल्स किंवा ब्लॅक हेड्सचा त्रास सुरू होतो. यावरती एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे कोरफडीचा गर म्हणजेच की अलोवेरा जेल आणि गुलाबाचं पाणी. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती अलोवेरा जेलमध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला हलकासा मसाज करा. अलोवेरा तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रण ठेवण्यास मदत करतो, तर गुलाब पाणी त्वचेला ताजे तवानं ठेवत असतं, त्यामुळे त्वचा तेलकट न होता छान ग्लोइंग होते. या दिवसामध्ये चेहऱ्यावरती जास्त हेवी केमिकल्स किंवा तेलकट क्रीम्स लावणं पूर्णपणे टाळा आणि दिवसातून किमान 2 ते 3 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. स्वतःची काळजी घ्या, सुंदर राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अनेक महिलांना मिसरी घासण्याची फार सवय असते बरं का, आणि त्याच बाबत आज आपण बोलणार आहोत. मिसरी म्हणजे भाजलेली तंबाखू. अनेक महिला दात घासण्यासाठी किंवा दातांचं दुखणं थांबवण्यासाठी मिसरी लावू लागतात आणि नंतर त्याचं रूपांतर तीव्र अशा व्यसनात होतं. ग्रामीण आणि निम शहरी भागात आजही अनेक महिला दातांचं दुखणं किंवा हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी मिसरी लावत असतात. तंबाखूमुळे तात्पुरती ती जागा बधीर होते आणि वेदना थांबल्यासारख्या वाटतात, पण हा केवळ एक भास असतो. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो, ज्याला मेंदूची सवय होत असते. सकाळी उठल्यावरती शौचास साफ होण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी मिसरी लावल्याशिवाय काही महिलांना करमत नाही, कारण शरीराला त्याची सवय झालेली असते. आणि त्याचसोबत दुसरे कारण म्हणजे मंडळी, शरीरामध्ये कॅल्शियम कमी असल्यानं दात आधीच दुबळे असतात, त्यामुळं दातांच्या तक्रारी वाढतात आणि महिला मिसरीच्या आहारी जातात. आता यावरती उपाय अगदी सोपे आहेत. माती खाणं किंवा मिसरी लावणं या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळं पोटामध्ये जंत होणं, अल्सर, दात खराब होणं आणि तोंडाचा किंवा पोटाचा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. जर घरातील ओळखीच्या कोणत्याही महिलेला ही सवय असेल ना, तर त्यांना रागवण्याऐवजी डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. रक्ताची तपासणी करून लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुरू केल्यास माती खाण्याची तीव्र इच्छा स्वतःहून पूर्णपणे बंद होते. तसेच डॉक्टरांच्या आणि समुपदेशनाच्या मदतीनं मिसरीचं व्यसन सुद्धा सोडवता येऊ शकतं. तर मंडळी, अशाच गोष्टी आपण ऐकत राहूयात, तसेच महत्वपूर्ण विषय आपण कव्हर करत राहूयात, पण तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा केली, भरपूर गाणी ऐकली, भरपूर गोष्टी जाणून घेतल्या आणि आपण आता सोमवारी भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता, कारण उद्या आहे रविवार, उद्या आहे सुट्टीचा वार. तर मंडळी, मस्तपैकी हा वीकेंड सेलिब्रेट करा, मस्तपैकी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत वेळ घालवा आणि छानपैकी फ्रेश होऊन जा. आपला हा रेडिओचा कार्यक्रम असाच अविरतपणे सुरू राहणार आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला अनेक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. तर मंडळी, थोड्याच वेळात आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय परिवारातील हितचिंतकांचे आज वाढदिवस आहे। मंडळी, काही माणसं आपल्या प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि सेवाभावाने कायम आपल्या मनात स्थान निर्माण करतात। अशा स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका समृद्धी संदीप पेटकर, सविता प्रवीण धागतकर, त्याचबरोबर खुशी प्रशांत जाजू यांचा आज वाढदिवस आहे। यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या रेडिओ टीम कडून आणि आपल्या संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून। गेल्या अनेक वर्षापासून त्या स्नेहालयाच्या कार्याला मोलाची साथ देत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या स्नेहालय परिवाराशी जोडले गेले आहेत। पुन्हा एकदा संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा। आणि मंडळी, आज यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर। समृद्धीताई आणि सविताताई यांच्या दोघींच्याही आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, पहली बार। हे गीत आपण ऐकूया।

वेलकम बैक नगर कर तुम्ही एकदा हात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मी अर्जुशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या. ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483.

26483 तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्प बद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. तर मंडई सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था हे आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. ही संस्था चालवण्यासाठी खर तर खूप जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्था मध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. उडान हा प्रकल्प कशा प्रकारे कार्य करत आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला सांगत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी प्रवीण कदम, मी स्नेहालय संस्थेचा उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतोय. मी आपल्याला एक आव्हान करतोय, ह्या आव्हान आपण स्वीकारून त्या आव्हानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, उडान चळवळीत सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी. बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार तुम्ही केला का? मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हातभार लागावा असे तुम्हाला वाटते का? तर मग उडान चळवळीत सहभागी व्हा. उडान प्रकल्प तुमच्या समोर आणत आहे एक अद्भुतपूर्व संधी, जिथे तुम्ही मुलीच्या स्वप्नांना नवे उडान देऊ शकता. कसे सहभागी व्हाल? आपल्या गावात, आपल्या शाळेत, आपल्या समाजात बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या शिक्षणाचा पाठिंबा, मुलींच्या शिक्षणाचा पाठिंबा द्या. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा द्या. बालविवाह मुक्त शाळा व गाव अभियानात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा उडान प्रकल्प स्नेहालय चित्र डॉकीज समोर गांधी मैदान अहिल्यानगर. आमचा हेल्पलाइन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95. या हेल्पलाइनला फोन करून आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या नाव नोंदवा आणि या चळवळीत सहभागी होऊन उडान चळवळ एक नव्या भविष्याचा वसा आपण उचलूया आणि बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा करूया. आपण आपल्या गावामध्ये बालविवाह मुक्ती अभियान आपण राबवू शकता तो कशा प्रकारे? तर आपण आपल्या गावामधील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. ज्या शाळा बाह्य मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाहीयेत, त्या दुर्लक्षित आहेत, अशा मुलींना मदत करून त्यांना शिक्षणाचा रस निर्माण करून त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणू शकतात. त्याचबरोबर आपण जे लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत, जसे की पुरोहित असेल, मौलवी असेल, विवाह आयोजक असेल, केटरिंगचे जे काही सेवा पुरवणारे असेल, फोटोग्राफर्स असेल, हॉलचे मालक असेल, मंगल कार्यालयाचे मालक असेल, ज्वेलर्स असेल, पोशाख विक्रेते असेल आणि गाडी वगैरे भाडे देणारे इतर संबंधित व्यावसायिकांना थेट आपण भेटू शकतात आणि त्यांना त्याचप्रमाणे जबाबदारी सांगू शकतात की आपण कोणत्याही प्रकारची लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी त्या मुलीचा वयाचा दाखला चेक करावा. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही की आधार कार्ड चेक करणे हा ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड न घेता तिच्या जन्माचा पुरावा घ्यावा. त्यासाठी आपण तिच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट्स, जे बॉनाफाईड सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते स्वीकारू शकतात किंवा महत्वाचा म्हणजे जन्माचा दाखला हा स्वीकारू शकतात आणि ते पाहणी केल्यानंतरच आपण तिची लग्नाची सुपारी घ्यावी. नाहीतर आपण जर अशा प्रकारची प्रोसेस नाही केली तर आपल्यावर सुद्धा नकळत गुन्हा दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यामध्ये जर आपण अडकलात तर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्यासाठी 2 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये दंड यासारखी कठोर शिक्षा आपल्याला होऊ शकते आणि एका ना पाप जीव आपण धोक्यात टाकू शकतात. जर आपल्याला अशा मुलींचे जीवन वाचवायचं असेल, आपल्या भारताचे स्वप्न साकार करायचं असेल, तर आपल्या समाजातून बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण आव्हान करण्यात येतंय की आपण आपल्या गावात बाल संरक्षण संदर्भात एक पुढाकार घ्यावा. की आपल्या गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे का? गावाची जर ग्राम बाल संरक्षण समिती जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीला भेट देणं आवश्यक आहे. ते भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्रामसेवक असतात, तिथे सरपंच असतात, त्यांना जर आपण विचारणा केली की गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे का, तिचे सदस्य अध्यक्ष कोण असतात, याबाबत जर विचारणा केली तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. सरपंच हे अध्यक्ष असतात, अंगणवाडी सेविका हे सचिव असतात आणि शिक्षक आणि इतर सर्व जे काही सदस्य असतात ते सगळे सदस्य वर्ग असतात. अशा सर्वांची समितीत गावात जर असेल तर आपलं गाव बाल संरक्षण समितीच्या दृष्टिकोनातून गावातले सगळे बालक हे सुरक्षित होऊ शकतात. नसेल तर बालकांच्या जीविताला, त्याच्या काळजी आणि संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतात. तर आपण गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर आपण थेट कायदेशीर हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण काय करू शकतात, काही पडद्यामागे जर राहून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे किंवा अशा प्रकारची शंका आहे तर अशा वेळेस ताबडतोब तुम्ही उडान हेल्पलाईनच्या नंबरवर फोन करू शकतात. उडान हेल्पलाईन नंबर आहे 90 11 02 64 95 पुन्हा एकदा 90 11 02 64 95 यावर तुम्ही संपर्क साधावा. आपण जर संपर्क साधला तर आपली ओळख ही कोणालाही सांगितली जाणार नाही, हिची गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रमाणे आपण फक्त माहिती देण्याचं काम करा. आम्ही बाकीचं सर्व त्या बालविवाह रोखून त्या मुलीची सुटका आणि तिच्या पुनर्वसन करण्यासाठीचा उडान प्रकल्प पुढाकार घेणार आहे. तसेच आपल्याला असं वाटतंय की ह्या ठिकाणी लग्न झालेलं आहे मुलीचं आणि तिला सासरचा त्रास आहे, अशा वेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीला सुटका करण्यासाठी तुम्ही आमचा हेल्पलाईनला फोन करू शकतात आणि त्याप्रमाणे सुद्धा माहिती देऊ शकतात. त्या माध्यमातून सुद्धा उडान प्रकल्प त्या मुलीची सुटका करून तिचे पुनर्वसन करू शकतात. तर आपल्याला सांगायचं एवढंच आहे, अनेकांच्या पालकांच्या मनात भीती असते की आमची मुलीच्या संदर्भात सुरक्षेची भीती असते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समाजात काय विचारणं करेल ह्या सगळ्या गोष्टीचा असेल, इज्जतीचा प्रश्न असतो. पण यापेक्षा सुद्धा विचार जर केला की आपण एका लहान मुलीचं लग्न करतोय पण या लहान मुलीचं लग्न केल्यानंतर ते आयुष्यात भर लग्न टिकेल का? कारण जर एक मंजर ऐकायचं असेल, लग्न करणं हे सोपं आहे पण हे आयुष्यभर टिकवणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. तर ह्या 16 17 वर्ष 13 वर्ष मुलीला ही अवघड गोष्ट कधी जमणार नाहीये. तर त्या लग्न न टिकता ते आपलं आयुष्यभर ती मुलगी आपल्या घरीच नांदण्यासाठी परत पुन्हा पालकांच्या ठिकाणी येऊ शकते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला टाळावं आणि हजार जे काही एक समस्या सोडवण्यासाठी हजार समस्यांना आपण निमंत्रण देतो ते देऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन आपला गाव बालविवाहमुक्त करूया, आपली शाळा बालविवाहमुक्त करूया, आपला परिसर आपला वस्ती आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा मुलीचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊया आणि उडान प्रकल्पाला माहिती देऊन आम्ही एक भारताचं सुजल नागरिक बनण्यासाठीचा पुढाकार घेऊया. त्याचबरोबर आपल्या गावातील शाळांना सुद्धा आव्हान करण्यात येते की आज आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या मुली शिक्षण घेत आहेत, घरी राहत आहेत, पण अनेक वेळा शाळेनुसार कधी कधी काही कारणास्तव येत नाही मुली आणि या सगळ्या शाळा बाह्य किंवा शाळेच्या अंतर्गत ज्या काही मुली शाळा बाह्य असतात. तसेच आपल्याला एक आव्हान करण्यात येते की आपल्याला जर असं वाटतंय की शाळेमध्ये गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबर वस्तीवर आणि कुटुंबात याची जनजागृती किंवा आपल्याला याची जाणीव जागृती किंवा माहिती घ्यायची असेल तर आपण उडान हेल्पलाईनला माहिती देऊ शकतात. आम्ही त्या ठिकाणी गावात शाळेत येऊन त्याची जनजागृती करूया. त्या गोष्टीचा किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, बालविवाहामुळे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आणि अडचणी निर्माण होतात या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यता आम्ही त्या ठिकाणी आपल्याला जनजागृतीने पटवून देऊ आणि त्यामुळे आपल्याकडून जे होणारा अनर्थ आहे तो टळू शकतो. तर यासाठी आपण जर आपल्या गावात जनजागृती कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण उडान हेल्पलाईनला आपण माहिती देऊ शकतात. तसेच शाळेमध्ये सुद्धा आव्हान करण्यात येते की अनेक प्रकारे 10 दिवस 15 दिवस मुलगी ही गैरहजर असते आणि अशा वेळी आपण कधीही तिची चौकशी करत नाही. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा लक्षात येतं की अशा जर मुली जर तुम्हाला लक्षात येत आहे तर अशा मुलींची जर आम्हाला माहिती जर पोहोचवली उडान हेल्पलाईनला तर त्यांच्या गृहभेटी करून त्यांच्या अडचणी समजून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जाईल. कारण ज्या शाळा बाह्य असतात, ज्या शिक्षणात रस नसतात, ज्या मुलींना शिक्षणामध्ये कधीच आवड नसते, ती सातत्यपूर्वक घरच्या आर्थिक अडचणीमुळे ते येऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा कारणासाठी आपण अतिदक्षता किंवा पूर्वदक्षता घेणं गरजेचं आहे. यासाठी जर आपण शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलींची यादी आमच्या उडान हेल्पलाईनला जर प्राप्त झाली तर तुम्ही 100% त्या मुलींचा पुन्हा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि हे फक्त उडानची फक्त मदत

0: वातावरणातून ते आपली बिलॉंग करत असे आपल्या शाळेसाठी, तर अशा सगळ्या मुलींसाठी ही सखी सावित्री समिती कार्यरत आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती घेण्यासाठी सखी सावित्री समिती ही कधीही पुढाकार घेत असते. तर अशा सखी सावित्री समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये सुद्धा उडान प्रकल्पाचे कार्यक्रम घ्यावे. तर आपण ह्या आव्हान करण्यात येते की आपण उडान हेल्पलाईनला अशा सर्व प्रकारची माहिती आपण द्यावी, यासाठी नम्र विनंती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण प्रवीण कदम सर यांनी सांगितलेली संपूर्ण उडान प्रकल्पाची माहिती आपण ऐकली आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
3: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा सिंहवार्ता हा शो सुरू आहे. मंडई स्नेहालय संस्था हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर या बालभवन प्रकल्पाविषयीची आपण सर्व माहिती ऐकूया. आपल्या सोबत आहेत बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ उषा खुल्लम मॅडम.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार. सौ उषा उमेश खुल्लम बालभवन प्रकल्प व्यवस्थापक. बालभवन हा प्रोजेक्ट सेवा व्यवस्थेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे चालतात. सेवा वस्ती सुरुवातीला आपण त्याला झोपडपट्टी म्हणायचो, पण झोपडपट्टी न म्हणता आपण त्याला सेवा वस्ती म्हणतो. कारण झोपडपट्टी हा शब्द उच्चारायला व ऐकायला सुद्धा चांगलं वाटत नाही, तर म्हणून आपण त्याला सेवा वस्ती हे नाव दिलं. त्या वस्तीमधील जे मुले युवक व महिला आहे त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आरोग्य शिक्षण संस्कार या तीन विषयाला धरून आपण सेवा वस्तीमध्ये काम करतो. मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आमचा आहे. सेवा वस्तीतील मुलांना पालकांना व महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे जीवनमान उंचवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. त्याचबरोबर मराठी गणित इंग्लिश हे तीनच मुख्य विषय आपण त्यांना शिकवतो. कारण जर मुलाला वाचता आलं तर तो लिहिन, त्याला पाढे आले तर त्याला गणित करता येईल आणि एबीसीडी आली तर त्याला स्पेलिंग पाठ करता येईल असा उद्देश धरून आपण या तीन विषयाला धरूनच मुलांचा अभ्यास घेत असतो. प्रत्येक बालभवनामध्ये 100 मुलं आहे. त्या 100 मुलांचे आपण नियोजन 50-50 गटामध्ये नियोजन केलेले आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक सेंटरला एक केंद्र समन्वय, दोन टीचर व दोन पियर दल असतात. दोन टीचरला आपण 50-50 विभाजन केलेले आहे. पहिली ते 8वी पर्यंत आपण मुलांना तेथे शिकवतो. 9वी ते हायर एज्युकेशन पर्यंत मुलांना आपण मार्गदर्शन, काय त्यांच्या हॉबीज आहे त्यानुसार त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु आम्ही 2 वर्षापासून 9वी व 10वीच्या मुलांना देखील ट्यूशन क्लास सुरू केलेले आहे. तसेच 12वीच्या मुलांना त्या त्या विषयानुसार आपण ट्यूशन क्लास देखील प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या 12वीचे जे जे विषय मुलांना हार्ड जातात त्या विषयामध्ये आपण त्यांना ट्यूशन लावून देतो. कमी फीमध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ते काम करतो. सकाळी आपली स्कूल चालतं प्रत्येकी बालभवन 20, तर याप्रमाणे 140 मुलांबरोबर सकाळी 10 ते 12 काम करतो. 140 मुलांबरोबर प्री स्कूल सुरू केलेले आहे. मुलांना लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी प्री स्कूल सुरू केलेले आहे. ते आपल्या पियर ताई घेतात. आपल्या पियर ताईने सुद्धा आम्ही काम करता करता शिक्षणाची सुद्धा महत्व पटवून दिलेले आहे. पियर ताईंची सुद्धा नाईट स्कूलला आपण ऍडमिशन करून दिलेले आहे. काही पियर ताई गेल्याच वर्षी 10वीची परीक्षा देऊन आता त्या 11वी मध्ये प्रवेश देखील त्यांनी घेतलेला आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपण मुलांचं नुसतं अभ्यास घेत नाही, तर मुलांचे छंद काय आहे, त्यांच्या हॉबीज काय आहे याचाही अभ्यास करतो. आणि त्यानुसार आम्ही जसे शाळेमध्ये परीक्षा घेतल्या जातात, प्रथम घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, या पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्या परीक्षा घेतो. तसेच टॉयलेट हा सुद्धा उपक्रम आपण दर शनिवारी बालभवनामध्ये राबवतो. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण विज्ञान कोपरा ही सुद्धा ऍक्टिव्हिटी दर बुधवारी घेतली जाते लहान गटासाठी व मोठ्या गटासाठी. त्याचप्रमाणे आपण शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांचे अक्षर चांगले असावे, सुधारावे यासाठी शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांसाठी आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, सायन्स एज्युकेशन, कल्चरल प्रोग्राम ह्या पण ऍक्टिव्हिटी आपण राबवतो. कारण मुलांना मुलांचे इतरही छंद जोपासले जावे यासाठी याही आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो. तसेच वार्षिक सहल सुद्धा आपण मुलांची आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथले महत्व आपण त्यांना पटवून देतो. या पद्धतीने आमचं बालभवनाचं काम चालतं. शाळेनंतर आपलं नाईट स्कूल असतं. नाईट स्कूल याच्यासाठी नाव दिलं की आपल्या बालभवनामध्ये जो मुला नियमित येतो तो प्रथम शाळेत गेला पाहिजे आणि शाळेतून आल्यानंतर तो अभ्यास वर्गासाठी आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा नाईट स्कूलचा टाइम 4 ते 8:30 रात्री या दरम्यान आहे. म्हणूनच आपण त्याला नाईट स्कूल असे नाव दिलेले आहे. आणि त्यानुसार आपला वार्षिक, मंथली, डेली सुद्धा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्यानुसार विषय आता आणि त्यानुसार आपले दोन टीचर मुलांचा तो अभ्यास घेत असतात आणि त्याचबरोबर आपण त्यांचे वर्कबुक सुद्धा सोडून घेतो. जे शिकवलं आहे वर्कबुकच्या माध्यमातून ते सोडवतात. जो विषय समजला नाही वर्कबुक सोडवताना तो विषय आमचे टीचर पुन्हा समजून सांगतात. मुलांची आम्ही केस स्टडी सुद्धा लिहितो कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही मुलाचं ऍडमिशन करतो त्याच्यावर तो नृत्यमध्ये फरक असतो. त्याच्या व्ह्यूअर मध्ये चेंजेस असतात. तो अस्वच्छ येत असतो तर आम्ही त्यांना स्वच्छतेचे महत्व शिक्षणाचे महत्व वर्तणुकीचे महत्व समजून सांगतो आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती आणि नंतर आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय बदल झाले तर यासाठी आमची एक केस स्टडी अशी ती केस स्टडी सुद्धा आम्ही त्या मुलाची लिहित असतो. तसेच आमचे चंद्र पृथ्वी सूर्य या गटानुसार तीन गट पार केल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा गट आहे. या गटामध्ये सुद्धा आपले जे तिन्ही गट पार करून जो मुलगा येतो तो स्कॉलरशिप वर्गामध्ये जातो. कारण आजचं कॉम्प्युटर युग आहे स्पर्धेचा युग आहे तसंच स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे यासाठी आपण स्कॉलरशिप हा वर्ग सुद्धा सुरू केलेला आहे. बालभवनाचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतःच तयार केलेला आहे कारण आम्हाला जसे जसे अनुभव येत गेले तसतसे आम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून तो अभ्यासक्रम आम्ही स्वतः बालभवन स्टाफने तयार केलेला आहे आणि आम्ही तो अभ्यासक्रम मुलांना दोन्ही शिकवतो. या पद्धतीचा आपल्या सेवा व्यवस्थेमध्ये तसंच आपण जे हायर एज्युकेशनला मुलं आहेत त्यांच्यासाठी विद्यासंयोग हा सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्हाला गेल्या चार वर्षापासून विद्यासंयोग स्कॉलरशिप आपण देत असतो. ज्या मुलांची फी 40-50 हजार रुपये आहे असे मुलांचे शिक्षण पैशामुळे कुठेतरी थांबले जाऊ नये यासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. तसंच भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांना देऊ करतो. ही पुण्याची संस्था आहे. ते भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. तर असे गरजू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भटेवाडा फाउंडेशनचं स्कॉलरशिप त्यांना मिळून देतो. एवढंच नाही तर आपण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे स्वतः उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे अशा आमच्या भरपूर यशस्वी जात आहे. तर त्याच्यामध्ये निलेश वाड्यावर असो हिमा धारवडकर असो राहुल वाड्यावर शिवराव चव्हाण नजफ पठाण सदाशे अशा भरपूर मुली स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर सध्याच्या उभे आहे किंवा दोन पैसे देखील त्या कमवतात असं आमचं मुख्य ध्येय आहे. अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण महिलांसाठी विविध कोर्स आयोजित करून त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी दोन पैसे कसे मिळवले पाहिजे किंवा दोन पैसे त्यांच्या घरासाठी कसे उपलब्ध होतील महिला व मुलींनी क्लास पूर्ण करून दोन पैसे त्या कमवतात आहे. फॅशन डिझाईनच्या माध्यमातून महिला ड्रेस शिवण्याचे काम करत आहे. तसेच काही महिलांना मुलींना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे. महिला सक्षमीकरण यावर सुद्धा आपलं काम चालतं. हा पूर्ण म्हणजे आपण जर ठरवलं त्या मुलाच्या एक त्यावर काम करून नाही चालत तर आपल्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाबरोबर काम करावं लागतं. तसेच आपण त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देतो कारण विविध प्रकारचे कॅम्प अवेअरनेस करून विविध कॅम्प सुद्धा आपण बालभवनामध्ये घेतो मोफत मध्ये घेतो आणि त्याचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना होतो. कारण बाहेर खूप जास्त जर एक चष्मा घ्यायचा म्हटला तर 1000-1200 रुपयाला पडतं पण तोच चष्मा आपण 250-300 रुपयामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. असे जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण घेत असतो. या पद्धतीने आपलं बालभवनाचं काम चालतं.
0: मंडळी आत्ताच आपण बालभवन प्रकल्प

0: Radio Government Point 4 FM आवाज तुमच्या.
1: माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी योगेश रंगना राठलेकर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आम्ही आरजीवैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडई स्नेहालय संस्था हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर या बालभवन प्रकल्पाविषयी आपण सर्व माहिती ऐकूया. आपल्या सोबत आहेत बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ उषा खुल्लम मॅडम.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार, सौ उषा उमेश खुल्लम, बालभवन प्रकल्प व्यवस्थापक. बालभवन हा प्रोजेक्ट सेवा व्यवस्थेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे चालतात. सेवा वस्ती सुरुवातीला आपण त्याला झोपडपट्टी म्हणायचो, पण झोपडपट्टी न म्हणता आपण त्याला सेवा वस्ती म्हणतो. कारण झोपडपट्टी हा शब्द उच्चारायला व ऐकायला सुद्धा चांगला वाटत नाही, तर म्हणून आपण त्याला सेवा वस्ती हे नाव दिलं. त्या वस्तीमधील जे मुले युवक व महिला आहे त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आरोग्य शिक्षण संस्कार या तीन विषयाला धरून आपण सेवा वस्तीमध्ये काम करतो. मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आमचा आहे. सेवा वस्तीतील मुलांना, पालकांना व महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे जीवनमान उंचवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. त्याचबरोबर मराठी, गणित, इंग्लिश हे तीनच मुख्य विषय आपण त्यांना शिकवतो. कारण जर मुलाला वाचता आलं तर तो लिहिल, त्याला पाढे आले तर त्याला गणित करता येईल, आणि एबीसीडी आली तर त्याला स्पेलिंग पाठ करता येईल, असा उद्देश धरून आपण या तीन विषयाला धरूनच मुलांचा अभ्यास घेत असतो. प्रत्येक बालमुलामध्ये 100 मुलं आहे. त्या 100 मुलांचे आपण नियोजन 50-50 गटामध्ये नियोजन केलेले आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक सेंटरला एक केंद्र समन्वय, 2 टीचर व 2 प्रियदल असतात. 2 टीचरला आपण 50-50 विभाजन केलेले आहे. पहिली ते 8वी पर्यंत आपण मुलांना तेथे शिकवतो. 9वी ते हायर एज्युकेशन पर्यंत मुलांना आपण मार्गदर्शन, काय त्यांच्या हॉबीज आहेत त्यानुसार त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु आम्ही 2 वर्षापासून 9वी व 10वीच्या मुलांना देखील ट्यूशन क्लास सुरू केलेले आहे. तसेच 12वीच्या मुलांना त्या त्या विषयानुसार आपण ट्यूशन क्लास देखील प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या 12वीचे जे जे विषय मुलांना हार्ड जातात त्या विषयामध्ये आपण त्यांना ट्यूशन लावून देतो. कमी फीज मध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ते काम करतो. सकाळी प्री स्कूल चालतं प्रत्येकी बालभवन 20, तर याप्रमाणे 140 मुलांबरोबर सकाळी 10 ते 12 काम करतो. 140 मुलांबरोबर प्री स्कूल सुरू केलेले आहे. मुलांना लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी प्री स्कूल सुरू केलेले आहे. ते आपल्या पियरताई घेतात, आपल्या पियरताईने सुद्धा आम्ही काम करता करता शिक्षणाचे सुद्धा महत्व पटवून दिलेले आहे. पियरताईंचे सुद्धा नाईट स्कूलला आपण ऍडमिशन करून दिलेले आहे. काही पियरताई गेल्याच वर्षी 10वीची परीक्षा देऊन आता त्या 11वीमध्ये प्रवेश देखील त्यांनी घेतलेला आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपण मुलांचा नुसता अभ्यास घेत नाही, तर मुलांचे छंद काय आहे, त्यांच्या हॉबीज काय आहे याचाही अभ्यास करतो. आणि त्यानुसार आम्ही जसे शाळेमध्ये परीक्षा घेतल्या जातात, प्रथम घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, या पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्या परीक्षा घेतो. तसेच टॉयलेट हा सुद्धा उपक्रम आपण दर शनिवारी बालभवनामध्ये राबवतो. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण विज्ञान कोपरा ही सुद्धा ऍक्टिव्हिटी दर बुधवारी घेतली जाते लहान गटासाठी व मोठ्या गटासाठी. त्याचप्रमाणे आपण शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांचे अक्षर चांगले असावे, सुधरावे यासाठी शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांसाठी आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, सायन्स एक्झिबिशन, कल्चरल प्रोग्राम ह्या पण ऍक्टिव्हिटी आपण राबवतो. कारण मुलांना मुलांचे इतरही छंद जोपासले जावे यासाठी याही आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो. तसंच वार्षिक सण सुद्धा आपण मुलांची आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथले महत्व आपण त्यांना पटवून देतो. या पद्धतीने आमचं बांधवण्याचं काम चालतं. शाळेनंतर आपलं नाईट स्कूल असतं. नाईट स्कूल याच्यासाठी नाव दिलं की आपल्या बालभवनामध्ये जो मुलगा नियमित येतो तो प्रथम शाळेत गेला पाहिजे आणि शाळेतून आल्यानंतर तो अभ्यास वर्गासाठी आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा नाईट स्कूलचा टाइम 4 ते 8:30 रात्री या दरम्यान आहे. म्हणूनच आपण त्याला नाईट स्कूल असे नाव दिलेले आहे. आणि त्यानुसार आपला वार्षिक मंथली डेली सुद्धा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्यानुसार विषयाचा. आणि त्यानुसार आपले 2 टीचर मुलांचा तो अभ्यास घेत असतात. आणि त्याचबरोबर आपण त्यांचे वर्कबुक सुद्धा सोडून घेतो. जे शिकवलं आहे वर्कबुकच्या माध्यमातून ते सोडवतात. जो विषय समजला नाही वर्कबुक सोडवताना तो विषय आमचे टीचर पुन्हा समजून सांगतात. मुलांची आम्ही केस स्टडी सुद्धा लिहितो. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही मुलाचं ऍडमिशन करतो त्याच्यावर तो नोकीमध्ये फरक असतो. त्याच्या व्ह्यूअर मध्ये चेंजेस असतात. तो अस्वच्छ येत असतो तर आम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व, शिक्षणाचे महत्व, वर्तणुकीचे महत्व समजून सांगतो. आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती आणि नंतर आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय बदल झाले, तर यासाठी आमची एक केस स्टडी अशी. ती केस स्टडी सुद्धा आम्ही त्या मुलाची लिहित असतो. तसेच आमचे चंद्र, पृथ्वी, सूर्य या गटानुसार 3 गट पार केल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा गट आहे. या गटामध्ये सुद्धा आपले जे 3 गट पार करून जो मुलगा येतो तो स्कॉलरशिप वर्गामध्ये जातो. कारण आजचा कॉम्प्युटर युग आहे, स्पर्धेचा युग आहे, तसंच स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे यासाठी आपण स्कॉलरशिप हा वर्ग सुद्धा सुरू केलेला आहे. बालमुलाचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतःच तयार केलेला आहे. कारण आम्हाला जसे जसे अनुभव येत गेले तसतसे आम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून तो अभ्यासक्रम आम्ही स्वतः बालमुला स्टाफने तयार केलेला आहे. आणि आम्ही तो अभ्यासक्रम मुलांना डेली शिकवतो. या पद्धतीचा आपल्या सेवावस्थेमध्ये. तसंच आपण जे हायर एज्युकेशनला मुलं आहेत त्यांच्यासाठी विद्यासंयोग हा सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे. मुलांना गेल्या 4 वर्षापासून विद्यासंयोग स्कॉलरशिप आपण देत असतो. ज्या मुलांची फी 40-50 हजार रुपये आहे असे मुलांचे शिक्षण पैशामुळे कुठेतरी थांबले जाऊ नये यासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाल्या. स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. तसंच भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांना देव करतो. ही पुण्याची संस्था आहे. ते भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. तर असे गरजू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भटेवाडा फाउंडेशनचं स्कॉलरशिप त्यांना मिळून देतो. एवढंच नाही तर आपण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वतः उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे असे आमच्या भरपूर यशस्वी गात आहे. तर त्याच्यामध्ये निलेश वाऱ्यावर असो, हिमा धारवडकर असो, राहुल वाऱ्यावर, ऐश्वर्या चव्हाण, नजफ पठाण, सदाशे अशा भरपूर मुली स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर सध्याच्या उभे आहे. किंवा 2 पैसे देखील त्या कमवतात असं आमचं मुख्य ध्येय आहे. अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण महिलांसाठी विविध कोर्स आयोजित करून त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी 2 पैसे कसे मिळवले पाहिजे किंवा 2 पैसे त्यांच्या घरासाठी कसे उपलब्ध होतील, महिला व मुलींनी निवृत्तीस पूर्ण करून 2 पैसे त्या कमवतात आहे. फॅशन डिझाईनच्या माध्यमातून महिला ड्रेस शिवण्याचे काम करत आहे. तसंच काही महिलांना मुलींना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे. महिला सक्षमीकरण यावर सुद्धा आपलं काम चालतं. हा पूर्ण म्हणजे आपण जर ठरवलं त्या मुलाच्या एक त्यावर काम करून नाही चालत तर आपल्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाबरोबर काम करावं लागतं. तसेच आपण त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देतो. कारण विविध प्रकारचे कॅम्प अवेअरनेस करून विविध कॅम्प सुद्धा आपण बालभवनामध्ये घेतो, मोफत मध्ये घेतो. आणि त्याचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना होतो. कारण बाहेर खूप जास्त जर एक चष्मा घ्यायचा म्हटला तर 1000-1200 रुपयाला पडतं. पण तोच चष्मा आपण 250-300 रुपयामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. असे जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण घेत असतो. या पद्धतीने आपलं बालभवनाचं काम चालतं.
0: मंडळी आत्ताच आपण बालभवन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे काम

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका, संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत नगर येथील प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिकहो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, अयोध्येच्या श्रीराम मंदिरात साकारणारी रामायणातली उठाव शिल्प असोत किंवा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर साकारलेलं भारतरत्न सचिन तेंडुलकरचं षटकार ठोकतानाचं अफलातून शिल्प असो, ही शिल्प घडवणारे शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांचं नाव ऐकलं की समस्त नगरकरांचा ऊर कसा अभिमानानं भरून येतो. संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेतले आजचे पाहुणे आहेत प्रमोदजी कांबळे. गुलमोर रस्त्यावरच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही बसलो आहोत आणि आता छानपैकी गप्पा मारणार आहोत.
2: कलावंताच्या आयुष्यामध्ये, कलाकृतीमध्ये अध्यात्म किती महत्वाचं आहे?
3: खूपच महत्वाचं आहे. कलाकृती साकार करणं हीच एक आध्यात्मिक गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण कुठली कलाकृती साकार होत असताना कलावंत त्याचं स्वतःचं अस्तित्व विसरून काम करतो, तरच ती कलाकृती जिवंत होते. तो जर तेवढा एकरूप नाही झाला त्या कला निर्मिती बरोबर, तर मला असं वाटतं की ती कलाकृती जिवंत नाही होत, त्याच्यामध्ये कुठेतरी कृत्रिमता यायला सुरुवात होते. आणि जर तो एकरूप झाला तर ती कलाकृती अद्वितीय म्हणजे वेगळीच होते. आणि ती तेवढाच तो आनंद जे कला रसिक त्या कलाकृतीकडे बघतात त्यांना देखील देते. आणि ती तेव्हा देते की ज्यावेळी तो, मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर आत्तापर्यंत जे अगणित कलावंत होऊन गेले त्या प्रत्येक कलावंतांनी आपलं सर्वस्व देऊन जे काही कलाकृती घडवलेल्या आहेत तिथे सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो एक अध्यात्मक आहे. मग तो कुठल्या जाती धर्माचा आहे ते महत्त्वाचं नाही, तो किती एकरूप होऊन ती कलाकृती साकार करतो, सादर करतो, ती तिथंच सगळं अध्यात्म दडलेलं आहे. आपण म्हणतो ना ते निराकार रूप जे आहे त्याला साकार रूप देण्याचं जे काम आहे ते कलावंत करतो. तर ते साकार रूप साकारताना त्याची वैचारिक जी अभ्यास आहे त्याचा, त्यांनी जो काही कला साधनेमध्ये जो काही आत्मसात केलेला आहे त्याचं सर्वस्व लावून तो कलाकृती करतो. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही कलावंत छोटा मोठा नाही. कलावंताच्या निर्मितीमध्ये कदाचित तांत्रिक काही चुका कमी जास्त होत असतील, तो निर्मितीचा भाग आहे. तो कदाचित माध्यमाच्या बाबतीत असेल किंवा त्या कलावंताच्या कौशल्याच्या बाबतीत असेल, पण ती कलाकृती जी असते ती कुठल्या तोलामोलाने कमी जास्त आहे असं माझं कधीच मत नाही. प्रत्येक कलाकृती ही त्या त्या दृष्टीने त्या त्या लेवलला सर्वोत्कृष्टच आहे, त्यामुळे त्याला ही कलाकृती चांगली आहे ही वाईट आहे असं म्हणण्यात काही नाही. कारण ती एक निर्मिती आहे,
2: ती सर्जनशीलता असते.
3: बरोबर,
2: अशी कलाकृती एकदाच बनते म्हणजे त्याचे काही साचे बनत नाही. प्रभूजी, तुम्ही गणपती तयार करता, शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या अनेक कार्यशाळा, आणि मला आठवतं की तुम्ही माती हातात घेऊन डोळे मिटायला सांगता किंवा डोळे मिटून मग थोडं ध्यान करून आणि मग मातीचा स्पर्श कसा तुम्हाला तो जाणवतो, तो काय म्हणजे त्यामागे काय तुमची संकल्पना आहे?
3: निर्मिती ही शून्यातून होते, की तुम्ही स्वतःला त्या निर्मितीमध्ये जोपर्यंत डुबून टाकत नाही तर त्याशिवाय निर्मिती होत नाही. तर मी ज्यावेळेस त्या कार्यशाळा घेत होतो निर्मिती, त्यावेळेस माझी जी पद माझा जो अनुभव होता, मी माती धात घेतल्यानंतर प्रथम डोळे बंद करतो आणि मी ते फील करतो, ती मातीला स्पर्श करतो. त्या मातीचा स्पर्शच सगळ्यात महत्त्वाची तो झाला पाहिजे. त्या मातीच्या स्पर्शामधून मी नेहमी अशी प्रार्थना करतो की माझ्या हातनं चांगली कलाकृती घडू दे, मी त्या मातीच्या माध्यमातनं मी जे काही साकार करतोय त्याच्यासाठी मला सहाय्य दे, मला सहकार्य कर आणि माझ्याकडनं चांगलं काम होऊ दे, हीच प्रार्थना असते. आणि ते अध्यात्म आहे असं मला वाटतं. तीच प्रार्थना करायला मी सर्व जे काही ते सहभागी प्रशिक्षणार्थी जे कोण आले त्या सगळ्यांना त्याच्यात सहभागी करून घेतलं. मी अथर्वशीर्ष लावलो, त्यांना हात ठेवून हळदी कुंकू वाहून त्या मातीची पूजा करायला सांगितली, कारण त्याच्यातनं आपण ते साखर रूप परमेश्वराचं देतोय. तर त्या मातीची पूजा करायला सांगितली आधी, आणि ती पूजा करून मग ते जे रूप सगळ्यांनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये इतकं सौंदर्य होतं त्या निर्मितीमध्ये. सगळे लोक मला सांगत होते, अहो एकदम आम्हाला वाटलंच नाही की आमच्या हातून अशी कलाकृती तयार तयार. तर मला असं वाटतं ती एक शक्ती तिथे
2: नक्कीच
3: तयार होते, आणि ती त्याच शक्तीला आपण अध्यात्म म्हणतो.
2: तुम्ही आतापर्यंत हजारो गणेश मूर्ती तयार केल्या असतील, एक मूर्ती दुसऱ्या मूर्ती सारखी नसते, प्रत्येकामध्ये वेगळा भाव, त्याचे डोळे असतील, त्या चेहऱ्यावरचं तेज असेल, हे काही अगदी सुरुवातीला आपल्या मनामध्ये तसं काही आधी आपण काही आखून रेखून ते काही करत नाही.
3: आपण एखाद्या नदीच्या प्रवाहामध्ये हात टाकतो, तर जे आपण जो स्पर्श जे आपल्या ओंजळीमध्ये जे पाणी असतं ते दुसऱ्यांदा घेतल्यावर ते नसतं, कारण तसंच आहे या कलाकृतीचं. प्रत्येक वेळी जे आपण ओंजळीमध्ये घेतो ते वेगळंच काहीतरी देऊन जाते आपल्याला. ते साकार करताना आपली मानसिक स्थिती, आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत आपण आहोत, आणि त्यावेळेचा तो स्पर्श, त्यावेळेचा जे माहोल आहे आजूबाजूचा, तो पण तुम्हाला काय सांगतो, ती सकाळ आहे दुपार आहे संध्याकाळ, त्या प्रत्येकाचा परिणाम त्या कलाकृतीवर होत असतो. म्हणजे इथपर्यंत मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही कलावंत म्हणून तुम्ही असं नेहमी जे वागता त्याच्यापेक्षा तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये काय जगता, तुम्ही काय ऐकता संगीत, तुम्ही काय खाता, काय जेवता तुम्ही, हो की नाही, तुम्ही काय वाचता, तर या सगळ्या गोष्टींचा नकळत परिणाम तुमच्या कलाकृतीवर होत असतो.
2: कुठे ना कुठे ते प्रतिबिंब
3: होतच असतो, 100% होतो. त्यामुळे कलावंतांनी नेहमी त्या वातावरणाबरोबर एकरूप झालं पाहिजे असं मला वाटतं. ते जर झालं तर त्याच्याकडून साकार कलाकृती जी आहे ती त्या पूर्णत्वाला जाते, ती त्या उंचीला जाते.
2: बरोबर.
3: अशा खूप जगामधल्या अलौकिक कलाकृती आहेत की ज्या जगन्मान्य झाल्या, तर मला असं वाटतं की त्या कलाकृतीच्या मागे त्या कलावंताची जी तपश्चर्या आहे, ती तपश्चर्या जेवढ्या ताकदीने त्या कलावंतांनी लावलेली आहे, ती तपश्चर्याच फलद्रूप झालेली दिसते. मग ती पंढरपूरचा पांडुरंगाचा विठ्ठल,

0: ठराविक अवस्थेमध्ये ते काम करत जातो आणि काम करून एका अवस्थेमध्ये तुम्ही त्याच्यातून बाहेर येता. बाहेर आल्यानंतर ज्या कलाकृतीकडे बघतो आपण त्याच असं वाटतं अरे खरंच आपण केलं काय, कुठली तरी शक्ती तुमच्यामध्ये येऊन ते काम करत होती असं वाटतं. हे आपलं काम नाही आहे, हे आपल्या आवाक्या बाहेरचं काम आहे, कुठेतरी करून घेतोय. हा अनुभव तर नेहमी येतो की जे काही साकार झालेलं आहे ते आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आहे, ते कुठली तरी शक्ती आपल्यामधून ते काम करून घेते, आपण फक्त निमित्त आहोत त्या निर्मितीमध्ये. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की ते तयार होत असताना आपल्याला समजतच नाही काय तयार होत आहे, तुम्ही काम करत जाता आणि ते करताना एका अवस्थेत असं होतं की तुम्हाला समजले. माझं कित्येक वेळा असं होतं, सगळ्यांना माहिती की मी रात्री काम करतो, रात्री जो याच्यासाठी की बाकीचा डिस्टर्बन्स नको, म्हणजे मला काही जागून खूप काम करायचं नाही, त्यावेळी कोणाचा फोन येत नाही, कोणी भेटायला येत नाही, बाकीचा डिस्टर्बन्स नसतो. तर त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुम्ही त्या कलाकृती साकार करायला सुरुवात करता त्यावेळी रात्रीची वेळ निवांत 9-10-11 वाजलेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही जेवढे एकरूप त्याच्याबरोबर होता तर कित्येक वेळा असं होतं की सकाळी मग बाहेर ज्यावेळेस पक्षी ओरडायला लागतात किंवा उजाडतं आणि आवाज सुरू होतात बाहेरचे, त्यावेळेस अरे सकाळ झाली असं होतं. म्हणजे ही पूर्ण रात्र कशी त्या निर्मितीमध्ये, तर ही खूप वेळा असा अनुभव मी तर कित्येक वेळा एखाद्या कलाकृती रात्रभर मी एकच डोळा करत बसलो, कारण त्या डोळ्यात त्यांच्या फोटोवरून त्या डोळ्याचा आकार प्रत्यक्षात उतरवणं, ती पापणी आहे, त्याचा आकार आहे, त्याची सगळे सुरकुत्या आहेत, या सगळ्या गोष्टी, कारण त्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. तर माझ्या मते एखादं शिल्प एखाद्या व्यक्तीचं साकारताना जर कुणीतरी म्हणालं मला की अरे ती त्यांच्यासारखी दिसते, तर मला असं वाटतं की माझं काम अपूर्ण आहे, मी कुठेतरी कमी पडलोय, लोक नाही तेच दिसतात, असं जर झालं माझं काम जे ते पूर्णत्वाला गेलंय.
1: राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांची ती आठवण मला वाटतं या सगळ्या उदाहरणाला चपखल अशी आहे. तुम्ही ते चित्रकूटमध्ये नानाजी देशमुखांसाठी प्राणी तयार केलं होतं.
0: नानाजी देशमुखांनी ज्यावेळी मला करायला सांगितलं हे मला बोलवलं तर मी सुरुवातीला जायला टाळत होतो, ते सगळ्यांना माहिती आहे. नंतर त्यांनी ते खासदारांना सांगितलं की कुठल्या बसीत त्याला गाडी करून द्या आणि पाठवा, म्हणजे मी का उशीर करतोय असं त्यांना वाटत. तर मी म्हणलं अरे मला बोलवलं, मग मी गेलो. त्यानंतर त्यांचं सगळं काम समजून घेतलं मी, काम काय पाहिजे, आणि ते सांगितल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मला वेळ द्या, कारण हे खूप अभ्यासाचा विषय हा. मी ज्यावेळी ते साईटवर गेलो, कारण माझ्या मते एखादी कलाकृती साकार करताना ती ज्या जागेवर ती कलाकृती बसवायची ती जागा तुम्हाला सांगते काय पाहिजे. त्यामुळे मला ज्यावेळी सांगतात लोक की आम्हाला हे करायचं आहे, तर मी म्हणतो कुठे बसवायचं शिल्प, मला ती जागा दाखवा. ती जागा सांगते तुम्हाला काय पाहिजे. इथे पण अध्यात्म आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचं साकार रूप दिसायला लागतं कलावंताला, ते इतरांना नाही दिसत, पण ते कसं असावं ते दिसायला लागतं. ही गोष्ट देखील त्यातच एक भाग आहे. मग मी त्यांना भेटलो आणि त्यांना म्हणलं की मला वेळ पाहिजे, ते म्हणजे माझ्याकडे वेळ नाही आहे. तर मी म्हणलं किती वेळ, मला म्हणजे किती वेळ पाहिजे तुम्हाला. मी म्हणलं मला हे तुम्ही सांगताय एवढे जर सगळे वन्य जीव साकार करायचे तर मला असं वाटतं 4 वर्ष तरी पाहिजे. ते म्हणाले अहो 4 वर्ष एवढा वेळ नाही माझ्याकडे. तर मी म्हणलं ते म्हणजे माझ्याकडे 2 वर्षच आहेत. तर मी म्हणलं 2 वर्ष जेवढे होईल तेवढे मी देईल. ते मला म्हणाले की हे तुम्ही तुमचं नुकसान करताय, की जर 4 वर्ष करायचं काम जर तुम्ही 2 वर्षात केलं तर तुमचा आर्थिक फायदा खूप आहे ना. तर मी म्हणलं मी ते काय बघत नाही, माझ्यासाठी ते कलाकृती ते काम परिपूर्ण होते की नाही, त्याला मी न्याय देऊ शकतो की नाही हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे खूप विचार केला करायचंय मला. तर जगभरातल्या शिल्पकारांनी याच्या आधी जे वाईल्ड लाईफ अॅनिमल्स बनवलेत ते मी आधी अभ्यासले, ते अभ्यासल्यानंतर ते काम बघून मी इतका भारावून गेलो की म्हणलं अरे बापरे एवढ्या क्षमतेचं एवढ्या उंचीचं काम करायचं म्हणजे आपलं खूपच काम खूप चॅलेंजिंग आहे. त्याच्यानंतर मी म्हणलं पण जगभरातल्या शिल्पकारांनी केलंय काम, मी कलावंत म्हणून माझं वेगळं पण काय दाखवू शकतो याच्यात, हा आधी माझ्या डोक्यात विचार आला. आणि तो विचार आल्यानंतर मला एक धागा मला आश्वस्त करून, म्हणजे मला खरं 2 रात्र झोप नव्हती, तर मला एक धागा सापडला की या सर्व शिल्पकारांनी खूप सुंदर अप्रतिम ॲनॉटॉमिकल शिल्प तयार केलेली आहेत, पण त्या प्राण्यांच्या स्किनपर्यंत कोणी पोहोचलं नव्हतं.
1: बरोबर,
0: स्किनपर्यंत. तो स्किन फार महत्वाची आहे, प्रत्येकाची फर त्याची जी आहे ती ओळख त्याच्यामुळे ओळख

0: गेंड्याची कातडी म्हणतो आपण, याची वेगळी, गेंड्याची, हत्तीची वेगळी. तर हे सगळं जे आहे ते ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं त्यावेळेस मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मी दिवसरात्र त्याच्या संदर्भातली पुस्तकं, व्हिडिओ हे बघत होतो आणि त्याच्यातनं माझा त्याच्यातला अभ्यास वाढत गेला आणि मी ते खूप 2 वर्ष खूप दिवसरात्र फक्त एवढाच विषय ध्यासच घेतला होता आणि तेवढंच काम करत होतो. त्याच्यातनं मला खूप शिकायला मिळालं आणि तशा ह्याच्यातनं त्या ज्या साखर झालेल्या कलाकृती आहेत त्या ज्यावेळी मी घेऊन गेलो तिथे बसवल्या तर तसे खूप अनुभव आहेत त्याचे घेऊन जातानाची. कारण पहिला वाघाचं शिल्प ज्यावेळी मी समोर ठेवलं माझ्या स्टुडिओच्या समोर आणि मी म्हणलं की आपण आधी प्रतिक्रिया बघू, पहिलं शिल्प तेच होतं की लोक काय वाटते लोकांना त्या शिल्पाबद्दल आणि ते लावल्यानंतर सगळी लोक नाही काही थांबत, अरे वाघ कसा एकदम उभे दिसतो वगैरे वगैरे. या म्हणलं या प्रतिक्रिया आपण थोड्याशा कॅमेऱ्यामध्ये टिपूया म्हणून मी कॅमेरा आणायला आत गेलो घरामध्ये. कॅमेरा त्यावेळेस तो कॅमेरा तो रील्सचा कॅमेरा होता तो रोल टाका ही करा हे सगळं करून बाहेर येईपर्यंत तिथे गर्दी झाली होती. तर का गर्दी झाली म्हणून मी आलो आणि त्या गर्दीतनं डोकवते तर त्या वाघाच्या शिल्पावर सगळी कुत्री भुंकत होती. तर मला असं वाटलं की बस आपल्या कामाचं खऱ्या अर्थाने चीज झालं की ते
1: जिवंत
0: एवढं जिवंतपणे त्याच्यात आलं आणि सगळी आजूबाजूची कुत्री जमा झाली आणि ती एकही जवळ म्हणजे 50-60 फुटावर भुंकत होती ती कुत्री. मला असं वाटलं की चला आपण केलेल्या कलाकृतीचं खरं आपल्याला ही खरी दाद मिळाली. आणि मग त्यानंतर तर सगळ्यांना माहिती की ते चित्र कुठला लिहिलं तिथेही परत हे झालं की माझ्याकडनं वेळेवर ते पेपर्सची पूर्तता न झाल्यामुळे माझा दिल्लीवरनं जो राष्ट्रपती भवनमधनं पास यायला पाहिजे तो काय आला नव्हता. आणि मध्य प्रदेश हा तसा सेन्सिटिव्ह भाग आहे तिथं त्या दरोडेखोर आणि त्यामुळं तिथल्या लोकांनी मला आतमध्ये जायला परवानगी नाही दिली. नानाजींनी स्वतः त्यांना सांगितलं अहो यांनीच केलं नाही ते त्यांना जाऊ द्या त्यांनी दाखवू द्या ते म्हणले नाही त्यांचा पास नाही तर आम्ही रिस्क नाही घेणार. ते म्हणले आम्ही तुम्ही सांगितल्यावर एवढं करतो की हे सगळं उद्घाटन करून राष्ट्रपती ज्यावेळेस परत जातील कारमध्ये बसायला त्याच्या आधी ते थोडा वेळ पत्रकार बरोबर वार्तालाप करतील आणि मग ते गाडीत बसतील असं नियोजन आहे. तर त्या पत्रकार कक्षामध्ये आम्ही त्यांना बसवतो जाताना त्यांना सांगू या कलाकृती यांनी केलेल्या आहेत. मी म्हणलं तर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तुम्ही तिथे बसलो आणि झालं उलटच की राष्ट्रपती आले त्यांनी एक बघितला दुसरा ॲनिमल प्राणी बघितला हा बघितला ते हात लावून बघत होते आणि ते इतके प्रभावित झाले त्या सगळ्याच्या बरोबर आणि ते बघता बघता इतके तल्लीन झाले आणि ते एका शिल्पाबरोबर थांबले जवळ समोर थांबले एकदम मध्ये तो होता गेंड्याचं शिल्प. तर गेंड्याच्या शिल्पाला त्याची जी स्किन जे झाली जे काम हात लावून त्यांनी बघितलं ते सो ब्युटिफुल व्हॉट इज दिस म्हणजे काय
1: बिवंत
0: सो रिअलिस्टिक दिस कल्चर हु डिड दिस. मग ते म्हणले मला मिस्टर कावळे कॉलिंग म्हणल्यावर मला त्यांनी बोलवलं आणि मग त्यांनी माझा जो हात पकडला तर त्याच्यावर 17-18 मिनिट ते माझ्या बरोबर तसेच होते आणि त्यांना सगळ्या प्राण्यांना हात लावून तो आनंद लहान मुलासारखा आनंद ते घेत होते. मला असं वाटतं ती आध्यात्मिकच उंची आहे की राष्ट्रपती इतके मोठे व्यक्ती ते अगदी लहान मुलासारखे झाले होते त्या सगळ्यांना हात लावताना आणि ते मी अनुभवले.
1: प्रभूजी असं कधी रात्री तुम्ही झोपलेला आहात अचानक काहीतरी असं सुचत आहे आणि मग ती कलाकृती?
0: अनेकदा होतं असं मी उठतो आणि असं डोक्यात चालू असतो विचार आणि ते विचार करते कधी कधी कधी झोप लागते कधी अचानक जाग येते लगेच असं वाटतं की मग मी उठतो लगेच आणि साहित्य घेतो रंग आणि ते लगेच कलाकृती साकारता असं बरेच वेळ होतं. म्हणजे ते वेगळं ते कामच वेगळं होतं. मी माझ्या घरी माझ्या वरती स्टुडिओ होता आणि माझ्याकडे तो ओशो टाइम्स येतो नेहमी तर मी बाहेरून आलो आणि मला स्वाती म्हणाली की जेवण तयार आहे तुम्ही जेवून घ्या लगेच मी वाढते तुम्हाला म्हणलं वाढतो मी आलोच म्हणलो मी तर मी सहज म्हणून ते मासिक आलेलं बघत होतो तर त्याच्या कव्हरवर ओशून तो इतका प्रभावी फोटो होता मला असं वाटलं का त्याच्यावरून ड्रॉइंग मी तसंच ते घेतलं आणि वरती स्टुडिओत गेलो आणि मी त्याचं लगेच करायला सुरुवात केली. तर ती मला साथी आवाज ती म्हणली अहो काय झालं कुठे गेली ती म्हणलं 2 मिनिटं आलो मी जरा काम करतो डिस्टर्ब. तर 2 वेळा आवाज दिला ती वरती आली ती म्हणली अहो हे काय मी ताट वाढले खाली. मी म्हणलं हा फोटो जो आहे तो इतका मला अपील झाला की मला असं वाटलं की त्याच्यातनं ते आणि ते जे चित्र आहे ते सगळे लोक बघतात त्याचे डोळे आणि ते इतकं जिवंत साकार झालं. तर मला असं वाटतं अशी कलाकृती घडते जेवढं तुम्ही त्या कला निर्मितीमध्ये एकरूप होता तीच साधना आहे. कलावंतासाठी वेगळी काही साधना नाही की तुम्ही कुठला तरी जप करा किंवा काय करा. माझ्या दृष्टीने जप म्हणजे चित्र काढणं, रोज रेखा प्रॅक्टिस करणं, रेखाचित्र काढणं, लाईनची प्रॅक्टिस करणं, ती साधनाच आहे, तीच साधना आहे. आणि ती साधना तुम्ही जेवढी सातत्याने रोज करता, जेवढी मन लावून करता, जेवढं त्याच्याशी एकरूप होता, त्या साधनेत तुम्हाला सिद्धी प्राप्त होते.
1: हे फार महत्वाचं,
0: ती फार महत्वाची. आणि ती सिद्धी प्राप्त होणं लगेच होत नाही, त्याला काही काळ जावा लागतो. की कोणी म्हणेल का मी इतकं प्रॅक्टिस इतकं नाही, तसं नाही होत. की ती व्हायला पूर्वी म्हणतात ना, इतके लाख जप करा म्हणजे तुम्हाला ते होईल,
1: तपश्चर्या
0: करा. तर मी तेवढं म्हणतो तेवढ्या लाख लाईन्स काढा, तेवढी चित्र काढा. तर मला माहिती नाही की त्यावेळेस परमिशन मिळतं का नाही, पण मी तर सांगतो की मला तर कलेच्या रूपाने ते परमिशन नक्की भेटलेलं आहे, ते त्या निर्मितीच्या रूपाने. की आपली कलाकृती बघून आबाल वृद्ध सगळ्या लोकांनी जो काय आनंद, आता मी इथं समोर बघतो की लहान मुलं इतके आनंदित होतात त्या शिल्पांवर खेळताना बघताना, त्याच्यासारखं अजून काय पाहिजे मला सांगा ना. आणि मला, मी हे बघतो की मी कित्येक मंदिरामधल्या मूर्त्या केल्या आहेत, त्या मंदिरामध्ये स्थापित केल्या आहेत, आणि त्याला हजारो लोक, लाखो लोक त्या मंदिराच्या पाया पडतात.
1: साईबाबांच्या मूर्ती,
0: साईबाबांच्या.
1: खरं म्हणजे आता अनेक ठिकाणी तुम्हीच तयार केलेले साईबाबा ते विराजमान आहेत,
0: खूप आहेत.
1: पण असं काय अनुभवलं साईबाबांची मूर्ती करताना? अगदी काही वेळा असं वाटतं की हे अशक्य आहे, काय आपण करू शकणार नाही. एवढ्या मोठ्या तुम्ही अगदी 40-50-60
0: बऱ्याच मूर्ती केल्या,
1: गणपतीच्या केल्या, साईबाबांची उभी मूर्ती केली, तर हे आपल्या आवाक्यातलं नाही. पण नंतर हे शक्य झालं किंवा ते शिवधनुष्य तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे केलेलं आहे.
0: काम करताना त्याचं काही डोक्यात नव्हतं ते कसं करायचंय, करत गेलो आणि ते होत गेलं. म्हणजे मी तुम्हाला इतकं सहज सांगतो का होत गेलं, कारण मी साहेबांची ज्यावेळेस लहान एक मूर्ती केली, एक 4 फुटाची मूर्ती माझी, तर ती मूर्ती मी साहेबांचे सगळे फोटो, म्हणजे मला सगळे म्हणाले की शिर्डीमधली मूर्ती आहे ना त्याच्यासारखा चेहरा पाहिजे मला. तर मला असं वाटलं की नको, ती त्या कलावंताची अनुभूती होती, त्यांनी केलेली होती. तर मी स्वतः, मग मी काय केलं की त्यांचे जे फोटो वेगळे होते त्याच्यावरनं काही ड्रॉईंग केले. आधी ड्रॉईंग केले स्केच कागदावर, मला ड्रॉईंग खूप, ड्रॉईंग हा अभ्यास आहे त्याचा. तर ड्रॉईंग केले, ड्रॉईंग केल्यानंतर मला एका हॉस्पिटलसाठी ते करायची होती, ती मूर्ती मी करायला घेतली. ती सगळी मूर्ती साकार तयार झाली सगळी, आणि झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं ती पूर्ण झाली. आणि आमचे लोक म्हणत होते की आता त्याचा मोल्ड करून आपण बसूया, पण मला ते डोळ्यामध्ये जे काही भाव पाहिजे होते ते काय राहिले असं वाटत. आम्ही रोज यायचो, बसायचो, माझी कामाची पद्धती अगरबत्ती लावायचो, त्या मूर्तीकडे बघत बसायचो. बरेच असं वाटायचं आता करू काम, तर असं वाटायचं नाही नाही आता नाही होते, थोड्या वेळानी परत बंद करून टाकायचो. म्हणजे काही काम न करता तसंच ती बंद करायचो ती मूर्ती. एक दिवस असं झालं, खूप रात्री उशीर झाला होता, मी बाबांचं ते भजन वगैरे सगळं लावलं ऐकत होतो. काय झालं की मी ज्या गाडीत मी ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो ना, येत होतो ते एका गाडीच्या मागे बाबांचा एक चेहरा होता, कारच्या मागे.
1: बरोबर,
0: कारच्या मागे ते चिकटवलेलं होतं, ते त्याच्यावर माझी नजर होती सारखी. आणि बराच वेळ प्रवासामध्ये मी फक्त तेच बघत होतो. आणि मला सारखं असं वाटायचं की ते काहीतरी खुणावत आहेत मला, कारण ती गाडी हलत होती अशा प्रकारे. पण त्या हालचालीमुळे मला ते फारच वेळ, म्हणजे तो ती एक अशी घटना झाली की मी त्या फोटोकडे बघत बघतच सगळा प्रवास केला. आणि मग ते झाल्यानंतर मी आलो रात्री बाहेरगावून, मी बाहेरगावी होतो, पण आलो मी नगरमध्ये आलो रात्री, बरेच उशीर झाला होता, गेलो आता झोपायची तयारी करायची असं म्हणून सगळ्या ह्याच्यात होतो. जाणार ते एकदम मला तर काही चेहरा बाबांचा समोर जायला त्यांनी. खाली आलो, मी तुम्हाला सांगतो एकदम 5 ते 10 मिनिटच त्या डोळ्यांवर मी काम केलं त्या मूर्तीच्या, फक्त बसून नाही का ते बघितलं मी. आणि मी, मला इतकं समाधान झालं की बस आता आपल्याला पाहिजे ते होतं. मला असं वाटतं की करताना देखील माझ्या डोक्यात डोळ्यासमोर, कारण मला आमचे आजोबा आठवले की आमचे आजोबा साईबाबांना भेटलेले.
1: अरे
0: वा, ते कोपरगाव जवळच आमचं समुत्सर गाव आहे.
1: आजोबांचं नाव
0: गोपाळराव कांबळे. ते त्यावेळेस ते मंदिरामधल्या मूर्ती करायचे ना, साकार करायचे. त्यांनी बऱ्याच त्या परिसर पुंतांबा, समुत्सर, वारीगाव ह्या आसपासच्या गावांमध्ये, कोपरगाव इथे बऱ्याच मंदिरातल्या मूर्ती त्यांनी साकार केलेल्या. तर त्या मूर्ती साकारताना आमचे काका मला सांगायचे की ते येऊन सांगायचे की आज बाबांना भेटून आलो शिर्डीला, नाही का. त्यांच्याकडे घोडा होता आमच्या आजोबांकडे, ते घोड्यावर प्रवास करायचे ते. तर मला असं वाटतं की जी अनुभूती माझ्या आजोबांना बाबांना प्रत्यक्ष बघून झाली असेल, ती अनुभूतीचे कुठले तरी पडसाद, कुठले तरी आशीर्वाद, त्याच्यातले काही संकेत, काही स्पंदन ती माझ्यापर्यंत आलेली आहेत. त्यामुळेच माझ्याकडनं ती मूर्ती साकार झाली. आणि मी जी रंगवलेली मूर्ती आहे ती लोक बघून इतके हे होतात की त्यांना आता बोलतील बाबा असं त्यांना भास होतो. आणि तेच मला असं वाटतं की त्या अध्यात्माचं यश आहे, माझं यश नाही. म्हणजे मी नेहमीच की ते करताना फक्त हात माझे आहेत, माध्यम हे आहे, पण ती जी कुठली तरी अदृश्य शक्ती आहे की जी शक्ती त्या आकृतीला सजीव करते, ती शक्तीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं, त्याच्यातनं ते घडतं.
1: आणि आता आपण जिथे बसलेलो आहोत त्या स्टुडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक देखणं चित्र आहे तुमच्या मागच्या बाजूला. शिवाजी महाराजांची अनेक चित्र आपण बघितलेली आहेत, अनेक शिल्प बघितलेली आहेत, पण यातलं जे तेज आहे, तो जो चेहऱ्याचा त्यांचा एक वेगळा भाव दिसतो, तो फार कमी ठिकाणी इतका जिवंत बघायला मिळतो.
0: हे चित्र मी ADCC बँकेसाठी तयार केलं. ADCC बँकेमध्ये ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळी माझी चर्चा झाली तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबर, तर ते मला म्हणाले मी कसं चित्र काढणार साहेब महाराजांचं, तर मी त्यांना म्हणलो की मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी कसं काढेल, पण मी एवढं मात्र नक्की सांगू शकतो की तुमच्याकडे जे चित्र मी देईल ते दुसरीकडे कुठेही नसेल. आणि म्हणलं त्या चित्राकडे बघून असं वाटेल की बस महाराज येत ना तर आपल्याला काही काळजी नाही, हे आश्वासन त्यांच्या चित्राकडे बघून मिळालं पाहिजे असं चित्र मी साकार करेन. ते काही लोक हसले, काही काहींना कळलं नाही मी काय म्हणतोय, पण ठीक आहे मी हे करार घेतलं. ते करार घेतल्यानंतर मी काय करायचो की रात्री बसल्यानंतर इतर काम चालू असताना देखील माझं मी बाबासाहेब पुरंदर यांचे, शिवाजीराव भोसलेंचे, छत्रपती शिवरायांबद्दलचे जे काही व्याख्यान आहेत ती लावायचो कॅसेट टेप रेकॉर्ड, तुम्हाला माहिती माझ्या स्टुडिओमध्ये टेप रेकॉर्ड होता, ती लावून ती ऐकत असायचं मी काम करतो. काही वेळा पोवाडे ऐकायचो त्यांच्याबद्दलचे, पोवाडे ऐकून मी हे चित्र साकार करताना आधी त्याच्यावर खूप अभ्यास केला की ते कसं असलं पाहिजे, याच्या आधीची चित्र कशी आहेत, त्यांचं नाक कसं, तर त्याची मी काही ड्रॉईंग केली, ती अजून माझ्याकडे ठेवलीच ड्रॉईंग केली. मग एक जे फायनल स्केच केलंय मी त्याच्यावर बॅकग्राऊंडचा रंग कुठला असला पाहिजे, त्यांच्या टोपावर कुठला रंग असला पाहिजे, हे ते सगळं काही मी लिहून ठेवलंय की मला काय अपेक्षित, म्हणजे ती रंगसंगती त्याचं याचं विभाजन असं सगळं ठरवलं. त्यानंतर त्याचे डोळे सगळ्यात बोलके जे आहेत चेहऱ्यावर ते डोळेच आहेत, त्या डोळ्यांच्या चित्रासाठी माझ्याकडे जो पुस्तकांचा संग्रह आहे त्याच्यातल्या खूप साऱ्या पुस्तकांमधनं फक्त डोळे टॅग लावून ठेवले होते मी की असे 25-30 म्हणजे नेपोलियन बोनापार्ट चिट केलेले डोळे याचे केलेले असे वेगवेगळ्या चित्रांमधले डोळे मी फक्त अभ्यास करत होतो की मला जे तो करारीपणा पाहिजे होता तेज पाहिजे होतं ते त्या डोळ्यामध्ये हवं होतं, आणि ते त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि ते करून मग मी ते काम करायला बसलो. मी करताना पोवाडा लावायचो आणि ते लावून त्या मी आमच्या वडील ज्यावेळी इथे प्रगत कला विद्यालयात शिक्षक होते ते शिकवायला जायचे, तर कधी कधी मी त्यांच्याबरोबर जायचो, तर ते एकदम सहजतेने नेचर ड्रॉइंग वर त्यांच्या आताच मला मिळाले सहजतेने चित्र काढून दाखवायचे, तर ते सांगायचे विद्यार्थ्यांना की मिरची तुमच्या समोर निसर्ग चित्र नेचर म्हणून तुम्ही मिरची ठेवली, तुमच्या कागदावरची मिरची तिखट नाही वाटत, तर काय करायचं, तर ते म्हणजे मिरची खाऊन बघा ना तुम्ही मिरची खा तेव्हा तुम्हाला कळेल की मिरची तुमच्या चित्रातली मिरची तिखट होईल. ही गोष्ट ही साधं सूत्र माझ्या वडिलांनी सांगितलं, ते मला अनुभव मिळालं आणि मग मी आयुष्यभर तो एक धागा पकडून गोष्टी मला ज्या गोष्टीचं येतं त्या गोष्टीचा मी खूप एकरूपतेने अभ्यास करतो आणि अभ्यास करून मग मी ज्यावेळी त्या एका स्टेजला येतो त्यावेळी असं वाटतं की नाही नाही हे सगळं म्हणजे अगदी तुम्ही सांगाल की जसं महात्मा गांधींचं शिल्प आहे वाडेपार, ते ज्यावेळी मला करायला सांगितलं त्यावेळी मला त्यांनी सांगितलं काठी घेऊन चाललेले गांधीजी उभे आम्हाला तेच पाहिजे, मी ते करायला कारण प्रत्येक गावामध्ये ते आहे. मी त्यांना म्हटलं की आपण वेगळं काहीतरी करू, उमाकांत दांगट होते जिल्हाधिकारी, ते म्हणलं वेगळं काय करायचं त्याच्यात, ते म्हणलं थांबा मला करतो. मग मी ते पुस्तक घेतलं गांधीजींचं वाचायला सुरुवात केली, गांधीजींची पुस्तकं त्या याच्यातनं आणली वाचत होतो, ते वाचताना माझं वाचन चालू होतं विचार चालू होता की कसं करायचं. एक दिवस त्यांचा फोन आला मला की आज मीटिंग येते पुतळ्याच्या साठी
1: कलेक्टरांचा फोन,
0: कलेक्टर ऑफिसमधनं त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की तुम्ही या मीटिंग घ्या, ठीक आहे. मग मी मला सांगितलं होतं पण मी विसरलो होतो, त्यांचा फोन आला मी निघालो, गाडी काढली, गाडी चालवता चालवता माझा एक आकार माझ्या डोळ्यासमोर आला चालवताना की असं शिल्प असायला पाहिजे, आणि मी तिथं जाऊन पेन्सिल काढली खिशातली अशा प्रकारचं मला शिल्प करायचं. ते सगळं तिथल्या लोकांनी बघितलं त्यांना ते समजलं नाही कारण त्यांची तेवढी क्षमता नव्हती, तेवढी विजन त्यांना नव्हती किंवा तेवढं माझ्या डोक्यात पक्क होतं काय करायचं. मी त्यांना म्हटलं की आपण असं करू, ते म्हणाले नाही तुम्हाला समजलं का आम्हाला काय पाहिजे, आम्हाला काठी घेऊन चाललेले पूर्ण कृती गांधीजी पाहिजेत. मी म्हणलं ते सगळ्या शहरात आहेत आपण जरा वेगळं करू, ते म्हणजे वेगळं काय करणार, म्हणलं मी हेच तर तुम्हाला सांगतोय की असं आपण एक पृथ्वीचा ग्लोब आपण आहे त्याच्यातनं भारताचा नकाशा आहे आणि त्याच्यातनं आपण राष्ट्रपिता त्यांना म्हणतो, तर ते त्यांचं स्वरूप त्यांचा चेहरा त्याच्यातनं बाहेर आलेला आहे. आणि मग त्यांनी त्यांची जी तत्व होती आयुष्याची त्याच्यातला काही भाग म्हणजे पहिलं म्हणजे सत्य आणि आईचा ज्या ज्या याच्यावरती जगली, त्यानंतर तीन माकडं
1: हो
0: त्यांनी बोलणं त्यांची ती हे होती, त्यानंतर चरखा आहे की मी ते वाचनामध्ये माझ्या आलं की रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या चरख्याबद्दल खूप छान लिहिले की रवींद्रनाथ टागोर म्हणले की चरखा फिरवणं ही त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे होतं, मेडिटेशन होतं, की ते त्यांचे जी क्रांतिकारी विचार होते ते विचार चरखा फिरवताना त्या चक्रातून ते बाहेर आलेले, म्हणून मी तो चरखा मध्ये टाकला, मिठाचा सत्याग्रह टाकला, भारत छोडो आंदोलन टाकलं, ग्राम विकास टाकला, खादीचं वस्त्र, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित त्यांच्या आयुष्याशी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडलेल्या ह्या सगळ्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या घटना आहेत, त्या जर त्या शिल्पामध्ये आलं तर शिल्प जिवंत होईल असं मला वाटलं, ते नुसतं पुतळा नाही होत, तर ते मी त्यांना दाखवलं तर ते काही समजलं नाही, ते म्हणाले नाही नाही आम्हाला तसं पाहिजे, तसं करायचं करणार का तुम्ही, म्हणलं नाही मी ते कॉमन नाही, तुम्हाला जर तेच पाहिजे तर माझ्या कुठल्या तरी मित्राकडे तयार साचा असेल त्याला तुम्हाला स्वस्त मिळेल ना, त्याच्याकडे तयार साचा असेल तर तुम्हाला देईल, पण मी काही तसं नुसती काठी घेऊन जाईल कांदीकडे, तर मला चांगलं म्हणले द्याला करून तुम्हाला काय, म्हणलं सर मला नाही पटत ते, कारण मी वेगळं काय करेल त्याच्यात, कलावंत म्हणून मला काहीतरी वाटत, ते म्हणजे बघा भाऊ ते काय आम्हाला डिसिजन घ्यायचं आता तुम्ही, म्हणलं तुम्ही घ्या डिसिजन, मला असं वाटतं की मी ते म्हणजे ठीक आहे आपण दुसऱ्या शिल्पकारांना बोलू आणि ते देऊन टाकू काम, इथपर्यंत बोलणं झालं, मी निघालो तिथे, मी अस्वस्थ होतो खूप अस्वस्थ होतो, निघालो एका त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये थांबलो आणि त्यांच्याकडनं ते पृथ्वीचा ग्लोब मिळतो ना एका दुकानामध्ये,
1: हो
0: तर पृथ्वीचा ग्लोब मी विकत घेतला, गाडी थांबून तो विकत घेतला, आलो मी अजिबात थांबलो नाही, मी आलो तो तोडला, तो एका लाकडाच्या बेसवर तो ग्लोब बसवला आणि मला जे साकार करायचं होतं ते वॅक्सचं छोटं मॉडेल मी तयार करायला सुरुवात केली आणि ते केलं थोडंसं, नंतर त्या दिवशी परत मग बाकी इतर थोडी महत्त्वाची कामं केली, रात्रभर त्याच्यावर काम करत झोपलोच नाही आणि सकाळपर्यंत ते जे मला अपेक्षित होतं ते शिल्प तयार झालं, तयार झालं मी मग जाऊन झोपलो, सकाळी उठलो त्याचं थोडंसं बेसला रंग बाजूचा थोडंसं रंगकाम केलं त्यात थोडंसं, आणि मी कलेक्टर साहेबांना फोन केला की म्हणलं साहेब मला जे सांगायचं होतं ना शिल्पाचा त्याचं मी छोटं मॉडेल तयार केलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे, तुमचा डिसिजन तुमचा आहे तुम्ही करू शकता, पण मला फक्त मला काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे एवढंच, तुम्हाला जर उभं पुतळा पाहिजे तर मी काही करू शकत नाही, म्हणून मी ते मॉडेल त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि ते बघितल्यानंतर ते इतके खुश झाले, ते म्हणाले हे खूपच अप्रतिम, हे वेगळं आहे, हे खूप छान आहे,
1: असं दाद देणारा रसिक
0: रसिक
1: भेटला पाहिजे,
0: खरंच त्यांनी समजून गेलं आणि ते म्हणाले अरे, मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि ते म्हणाले अहो बघा हा कलावंत आहे याला काहीतरी वेगळं चांगलं काहीतरी करायचंय, मग त्याला तुम्ही हे, मग ते म्हणले ठीक आहे, ते मॉडेल बघितल्यानंतर सगळ्यांनाच लक्षात आलं की मला काय सांगायचंय, आणि मग ज्यावेळी ते साकार झालं ते झाल्यानंतर त्याच्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाला महाराष्ट्र टाइम्सला एक लेख आला, टाइम्स ऑफ इंडियाला आला इंग्लिशमधला लेख, किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे की वेगळं देशामधलं गांधीजींचं पण एक वेगळं हे दाखवलं शिल्प, मला याचं समाधान आहे की ते नगरमध्ये आहे असं वैशिष्ट्यपूर्ण शिल्प ते केलं, आणि ते विमानामध्ये लखनौच्या महात्मा गांधी युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी वाचलं, विमानामध्ये ते पेपर देत होत ना वाचायला, त्यांनी वाचलं आणि त्यांनी माझा नंबर शोधून मला फोन केला की ते म्हणाले की आप हमारे युनिव्हर्सिटी में आईये और हमारे लिए भी ऐसा कुछ एक शिल्प बनाई, असं मी त्यांच्याकडनं गेलो आणि त्यांना मी वेगळंच शिल्प त्यांना करून दिलेलं आहे, ते अजून वेगळं आहे त्याचं।
1: आणखीन एक की काही चित्रकार किंवा शिल्पकार आधी एखादं मॉडेल म्हणून बसवतात, एखादा त्यांना सांगितलं की हा पुतळा तुम्हाला बनवायचा आहे तर मग ते त्या पद्धतीची ड्रेपरी कपडे घालून किंवा पोज देऊन त्यांना बसवलं जातं आणि मग त्या मॉडेलच्या आधारे मग ते त्यांचं जे कलाकृतीचं काम असतं ते सुरू करतात। तुम्ही जे आता शिवाजी महाराजांचं आहे असं मॉडेल मिळणं शक्य ना एवढ्या त्याच्या पुंज माणूस गांधीजींसारखा एवढ्या गोष्टी गुण असलेली व्यक्ती कशी तुम्हाला
0: तेव्हा
1: त्यामध्ये आध्यात्मिक तो जो डोळा
0: जो अभ्यास आहे
1: तंत्रज्ञान किंवा साक्षात्कार
0: तिथे काम करतो नाही तर नाही।
1: पण म्हणजे आता सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही आता अयोध्येचं राम मंदिराचं खूप मोठं काम आहे आणि त्याला तर आध्यात्मिक बेस असल्याशिवाय तो माणूस
0: होऊ
1: शकणार नाही आणि ते तर अक्षरशः शिवधनुष्य म्हणावं इतकं
0: तसंच आहे
1: मोठं काम आहे।
0: ज्यावेळी माझ्याकडे ते आलं ना याच्याबद्दल आमचं अयोध्येच्या परिसरामध्ये शिल्प करायचे यासाठी काही बैठका आमच्या झाल्या मिटिंग झाल्या होत्या पण काय करायचं हे काही निश्चित नव्हतं। बैठक झाल्यानंतर मध्ये बराच गॅप होत होता मी त्याला जाऊन आलो बैठक झालं त्यानंतर एक दिवस मला असा फोन आला की नाही नाही असं अशा प्रकारे शिल्पकार शोधणं चालू आहे की जे शिल्पकार अशा प्रकारचं शिल्प साकार मंदिर शैलीमधलं काम करतायत, तर अशा प्रकारचं शिल्प साकार ठीक आहे चालत करतायत. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की ते म्हणाले आम्ही काही शिल्पकार निवडलेले आहेत आणि ते शिल्पकार तुम्हाला एक चित्र दिलं जाईल, त्या चित्रावरनं तुम्ही ते शिल्प साकार करायचे आणि त्याचा फोटो या मेल आय डीवर पाठवायचा आहे. या मेलवर तुम्हाला ज्या मेलवरनं ते चित्र आलं त्याच्यावर तुम्ही ते त्याचा फोटो पाठवायचा आहे.
1: बरोबर.
0: एवढं करा तुम्ही. आम्हाला डेट दिली की एवढे 4 आठवडे तुमच्याकडे आहे वेळ, 1 महिना म्हणजे. तर त्यांनी दिला, मी त्याच्याप्रमाणे मी त्या चित्राचा आधी अभ्यास केला आणि मला जे त्या चित्र बघून मला जे काय आकलन झालं तसं मी त्याचं मॉडेल तयार केलं. त्यांनी सांगितलं स्केलमध्ये त्याचं मॉडेल तयार केलं आणि त्याचा फोटो मी पाठवला. फोटो पाठवल्यानंतर काही दिवसानंतर मला फोन आला की तुमचं मॉडेल आम्हाला प्रत्यक्ष बघायला यायचं आहे, तर कधी? तुम्ही त्यांना सांगितलं कुठली, तुम्ही या तारखांपैकी. तर तसे ते आले अयोध्या कमिटीचे लोक ट्रस्ट तिकडचे, त्यांनी माझं काम बघितलं आणि बघून त्यांनी इथंच खूप वेळ मला त्यांनी दिला. इथे एक मुक्काम केला त्यांनी. त्यांनी खूप वेळ माझं सगळं बघितलं, कामाची शैली बघितली, माझे विचार बघितले, मी काय काम करतो काय नाही, आणि ते सगळं बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमचं काम आम्हाला आवडलेलं आहे, तर याचं फायबरचं मॉडेल मातीचं मॉडेल होतं ते करून तुम्ही अयोध्येला या तारखेपर्यंत या, मग पुढचा निर्णय आपण घेऊ. मला काय माहीत, मी तसं करून गेलो होतो. मला असं वाटलं की इतरही काही शिल्प, मला मी ऐकून होतो की खूप शिल्पकारांना त्यांनी याच्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. तिथे गेल्यावर समजलं की माझं एकट्याचं शिल्प आहे, तर मी तिथे जर चौकशी केली की अहो बाकीच्या शिल्पकारांची मॉडेल कुठे आहेत, ती म्हणाले नाही ती सगळी फोटोवरच रिजेक्ट झालेली आहेत. फोटो रिजेक्ट झाली एवढी हो म्हणे, ती 30 लोक जे दिलं होतं त्याच्यापैकी 28 लोकांनी मॉडेल केलं आणि बाकीचे फोटोवरच रिजेक्ट झालेले आहेत, काही काही प्रत्यक्ष बघून काही झाली. म्हणलं मग एवढेच कळत होते. म्हणे नाही नाही याची तपास आमचा खूप म्हणजे 2 वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून वेगळे प्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये या कामाला कोण न्याय देऊ शकतो असं कलावंत शोधतायत. त्यांची यादी निघाली, त्या यादीतनं स्क्रुटिनी होत गेली आणि जे काही प्रमुख नावं सिलेक्ट झाली त्यांच्याकडे अप्रत्यक्षरित्या काही लोक येऊन वेगळ्या कामाचा संदर्भ देऊन येऊन चौकशी, आत्ता नंतर समजून लागली ती येऊन चौकशी करून गेले किंवा हे काय कलावंत खरंच त्याच विचारांचा आहे का, तो कसं काम करतो, त्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे काय, हे सगळं त्यांनी कदाचित त्यांनी ते सगळं बघितलं असेल. ते आले. मला असं वाटतं की हे आमच्या आजोबांनी ज्या मंदिरासाठी केलेलं काम आहे
1: हो,
0: तर जे त्यांनी केलेलं तेच आशीर्वाद मला मिळालेले आहेत. हे सगळं करताना त्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. आमचे वडील खूप आध्यात्मिक होते. आध्यात्मिक म्हणजे एवढे होते की ते रोज आरती पूजा केल्याशिवाय त्यांचं जायचं नाही. ते रोज कॉलेजमध्ये जायचे, कॉलेजमधून आले की संध्याकाळी आवरून ते सर्व देवदर्शनाला जायचे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्यावर जायचो. देवदर्शन म्हणजे मारुतीचं आहे, शमीचं गणपती, दिल्ली गेटला आम्ही राहिलो होतो, दत्ताचं आहे चौपडीकरांचं, ते तिथून मग जायचं रेखींच्या मठामध्ये.
1: बरं.
0: त्या
1: गुजरगल्लीमध्ये
0: तर कुशभाऊ रेखी त्यांचे आध्यात्मिक गुरु
1: हो.
0: गुळवणी महाराजांची दीक्षा त्यांनी घेतली होती. कवीश्वर महाराज देखील आमच्या घरी आलेले होते. मी लहान होतो, आम्हाला वाटत वडिलांचं तेवढंच होतं. तिथं जाऊन त्या मठामध्ये जाऊन जी काही सेवा आहे तिथली, काय झाडायचं काय काही असेल ती सगळी सेवा ती करायची वडील मनापासून करायचे. आम्ही बघितलं लहान होतो आम्ही, आणि त्यांच्याजवळ बसायचे, त्यांच्याकडनं आध्यात्मिक काही ज्ञान मिळायचं ते घ्यायचे आणि घरी यायचे. हे रोजचं होतं. तर वडील त्यांचे आणखी एक गुरु होते रभा केळकर, जे आमचे गुरु
1: नाना केळकर
0: ते कलेच्या क्षेत्रातले गुरु होते. तर ते कम्युनिस्ट होते, त्यामुळे त्यांना हे आमच्या वडिलांचं हे फारसं काही पटायचं नाही. आता तू ऐक ना असं होतं. पण नंतर ते पण खूप आध्यात्म्याकडे वळाली, त्यांनी गुरुचरित्र पालन वाचलं आणि त्यांनी पण खूप, पण त्यांचं देवघरचं तुम्ही बघितलं तर त्यांच्या देवघरामध्ये जिझस क्राईस्ट पण होता.
1: अरे वा.
0: हो मी बघितलं त्याचं पण चित्र होतं.
1: बरोबर.
0: असं ते त्या तो काळ होता, त्या काळात आम्ही बघितलं, त्यांनी काढलेलं. आमच्या वडिलांची श्रद्धा अशी होती की काळा रंग वापर, देवाला काळा रंग वर्ज्य आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्याही कलाकृतीमध्ये डायरेक्ट काळा रंग कधी वापरला नाही. तो निळा आणि लाल, क्रिम्झन रेड, पर्शियन डार्क, पर्शियन ब्ल्यू आणि हे डार्क ब्राऊन हे मिक्स करून त्यांनी वापरला की देवासाठी काळा रंग वर्ज्य आहे म्हणून काळा रंग वापरायचा नाही, हे मला असं वाटतं इथं ते अध्यात्म आहे ते त्यांनी पाळलं. ते एकदा असं झालं की काहीतरी फळं आणलं होतं, सीझनमध्ये फळं येतात ना, द्राक्ष येतात, आंबे येतात, हे येतात, ते येतात, तर आम्ही का त्यांना म्हणलं तुम्ही पण खा नानांना, तर आईने सांगितलं नाही नाही नाही ते आत्ता नाही खाणार, त्यांचे गुरु अजून आले नाही, त्यांच्या गुरुनी अजून खाल्लं नाही.
1: बरोबर.
0: वडिलांची एवढी श्रद्धा होती की सीझनचं फळ जोपर्यंत हे गुरु म्हणजे रेखी गुरुजी आणि रवा केळकर ते घरी येऊन खात नाही तोपर्यंत आमचे वडील खायचे नाही, इतकी गुरु श्रद्धा. दुसरा एक आता विषय निघाला म्हणून सांगतो, लहान होतो आमच्या वडिलांचं ते प्रगत कलेमध्ये होते, पगार जेमतेम व्हायचा कधी, नुसत्या ॲडव्हान्स म्हणजे पूर्ण पगार झालं असं कधी व्हायचा नाही, कारण ते ॲडव्हान्स म्हणून काय काय मिळायचे पैसे, आणि ते घे पैसे मिळाले की वडील मग घरच्यासाठी किराणा आणायला जायचे निघायचे, तर ते मला घेऊन जायचे बरोबर. तर या चार भावांमध्ये मीच जरा शरीरांनी त्याचा ॲक्टिव्ह होतो, तर मला म्हणायची सायकलवर आम्ही सायकल घेऊन निघायचो आणि ते गंज बाजारामध्ये एका दुकानात थांबायचो. ते थांबल्यानंतर वडील एक छोटी चिठ्ठी द्यायचे, त्याच्यावरती श्री लिहिलेलं असतं मला आठवतं अजून, ते आणि चार पाच गोष्टी लिहिलेल्या असायच्या, रवा साखर तूप काय काय असं ते दिलं का, तो दुकानदार नेहमीप्रमाणे ते सगळं काढायचा, ते सगळं काढलं का त्याचे पैसे चिठ्ठी द्यायचा वडिलांच्या, त्याचे पैसे वडील द्यायचे, ते एका पिशवीत भरायचे, मग एक मोठी यादी द्यायची ती घरच्या आणि मग ती यादी त्याच्याप्रमाणे तो सगळ्या वस्तू काढायचा आणि ते धरून त्या मोठ्या पिशव्या दोन सायकलच्या हँडलला लावले जायच्या, मागे पण कॅरियरवर काही असायचं असं सगळं घ्यायचं आणि ती जी आधीची छोटी पिशवी आहे ती ते हातात द्यायचे आणि तिथून ते म्हणायचे माझ्याबरोबर चल, आणि ती सायकल अशी ढकलत ढकलत आम्ही गुजरलेली जायचो, मला म्हणायची इथं थांब मी आलो, मला बाहेर थांबून ती पिशवी घेऊन ते आतमध्ये जायचे आणि त्यातून थोड्या वेळात ते सगळे करून बाहेर यायचे, ते येताना ती पिशवी त्यांच्या हातात नसायची किंवा ती घडी केलेली असायची, ती रिकाम त्याच्यातलं वस्तू नसायची. तर हे दर महिन्याला चालू होतं, तर मला हे समजलं की हे काय चाललं आहे, मला कुतूहल होतं या गोष्टीचं. एक दिवस मी त्यांना विचारलं की नाना हे काय आहे आपण असं का करतो, तर त्यांनी सांगितलं की याला शिधा म्हणतात.
1: बरं,
0: म्हणलं शिधा काय, तर त्यांनी मला सांगितलं की मी जे नोकरीला काम करतो त्या कामाचा मोबदला म्हणून मला ते पैसे मिळतात आणि ते पैसे मिळाले त्याच्यातनं आपण या घरच्यासाठी या सगळ्या गरजेच्या वस्तू घेतो, तर हे सगळं परमेश्वर कृपेनी होतं,
1: त्यातला काही वाटा पण दिला पाहिजे,
0: पहिला अधिकार परमेश्वराचा आहे त्याच्यातला, म्हणून ती चिठ्ठी आली
1: तेवढा मोठा
0: त्यांच्याकडून ते शिकलोय की इतकं इतकी श्रद्धा त्यांनी ठेवली, त्याच्यामुळेच मला असं वाटतं काम ही घडलंय
1: तो आशीर्वाद.
0: मला असं वाटतं की राम मंदिराचं काम किंवा काय त्या आशीर्वादाशिवाय नाही मिळू शकत, कारण आम्ही सगळे आम्हाला आमच्या घरी बाहेरच्या केकमध्ये अंडा असतो म्हणून कधी केक आणला गेला नाही, नाही का वडिलांनी कधी नॉनव्हेज हॉटेलमध्ये कधी पाणी देखील पिले नाही, ते बाहेर एक्झामिनर म्हणून जायचे कॉलेजमध्ये, तर ते डाळ आणि भात बरोबर घेऊन जायचे आणि एक्झामिनर बाहेरचे आले म्हटल्यानंतर काय असायचं, कुठल्याही कॉलेजला गेले की मग त्यांचं पाहून चार त्यांना ते मटणाची पार्टी ते सगळं असायचं. माझी वडील म्हणायची की नाही नाही मला एक तुम्ही स्टो द्या हे द्या माझी मी याच्यात आहे व्रत आहे माझं आणि ते खिचडी भरून खायचे. त्यांनी कधीही ते बाहेरचा पाहुणचार घेतला नाही. हे आता ज्यांनी अनुभवलं आहे ते लोक भेटल्यावर सांगतात असं आहे, आम्ही तर लहान आम्हाला माहीत नाही पण ते लोक सांगतात कधीही त्यांनी असं केलं नाही, त्यांनी कुठलंही व्यसन केलं नाही, तर ते संस्कार आम्हाला त्यांनी दिले आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या संस्काराचेच फळ जे आहे ते आत्ता मला राम मंदिराच्या कामाच्या निमित्ताने मिळते असं मला असं वाटतं.
1: खरं म्हणजे कलाकार समृद्ध झाला, त्याच्या कलाकृतींना मागणी आली, पैसे मिळायला लागले की तो थोडासा त्याला असं हवेत गेल्यासारखं काही कलाकारांना वाटतं, काही कलाकार व्यसनी होतात, काही कलाकार अनेक गोष्टी आपण बघ जगामध्ये या प्रकारांचं आपल्याला नेहमी दर्शन घडत असतं, पण प्रभूजी तुम्ही मात्र अजूनही जमिनीवर पाय रोवून हे सगळं सर्वसामान्य.
0: मी तुम्हाला सांगतो मी नगरला त्यांच्यामुळे झालो, मला मुंबईला एवढी मागणी होती, मुंबईत मी काम करत होतो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, पैसा मिळत होता, एक वेळ अशी आली की मी मुंबईत फ्लॅट घ्यायचं पण निश्चित केलं होतं त्यावेळेस, कारण मला तेवढं काम तेवढा पैसा त्यावेळी मिळायला सुरुवात झाली होती. इतका बिझी असायचो मी की मी सकाळी त्यावेळी टेलिफोन नव्हते ना, तर त्यावेळी काय करायचे माणूस पाठवायचे, एखाद्या माणसाला भेटायचं आहे त्यांना, तर तो माणूस दारात उभा असायचा सकाळी की तुम्हाला इथे इथे यांनी बोलवलंय असं सांगायला, दुसरा काही पर्याय नव्हता, माझ्याकडे फोन नव्हता. तर असं माझ्याकडे काम होतं, या स्टुडिओ त्या स्टुडिओत जा. तर मला एक पत्र आलं त्यांचं, म्हणलं नेहमी पत्र लिहायचे, त्या पत्रामध्ये ते त्यांच्या ठराविक गोष्टी लिहिलेल्या असायच्या, की शेवटी लिहिलं असतं की तू मारुती गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणून जा, रामरक्षा, हे त्यांचं प्रत्येक पत्रामध्ये उल्लेख असायचा. ते कला साधनेबद्दल नेहमी लिहायचे, ते मात्र लिहिलेलं त्यांनी एका पत्रामध्ये होतं की तुझं हे सगळं मी ऐकतो वाचतोय तुझ्या पत्रामधनं, कामामध्ये इतकी कामं तू करतोयस, आनंद आहे त्या गोष्टीचा, पण तू कला साधना करतोयस का?
1: बरोबर.
0: त्यांनी कला साधना होती का नाही, तर कला साधना म्हणजे काय, सकाळी उठून कागदावर पेन्सिलने रेखाचित्र काढणं, लाईन्स काढणं. जसं संगीतामध्ये स्वर आहेत, स्वरांची साधना करतात, सकाळी उठून सा लावतात,
1: रियाज,
0: तर तो रियाज होतोय कला साधना होती का हे मला विचारलं त्यांनी, आणि तो माझ्याकडनं होत नव्हता. आणि मी आणि त्यांनी त्याच्या पुढे लिहिलं की तू सांगतो मला याचे एवढे पैसे मिळाले, त्याचे पैसे मिळाले, मला तुझी ओळख खूप पैसे मिळवणारा म्हणून नको आहे, तुझ्या हातनं चांगला कलाकृती घडणं, कलावंत म्हणून तुझ्याकडनं काम होणं हे मला, नाहीतर मग त्या आम्हाला आमच्या वडिलांना दहावी झाल्यानंतर सगळे म्हणत होते की यांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, हे चित्र काढून ते दोन वेळेचं पोट तरी भरतील का असं म्हणत होते. पण त्यांनी सांगितलं माझी मुलं डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी जन्माला चाललेली नाहीत, ते कलावंत होतील, कलेची साधना करतील, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यांनी किती पैसा मिळवला हे महत्वाचं नाही, त्यांचे विचार होते, त्यांच्यामुळे आज आम्ही इथं आहोत. आणि तेच मला त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं, आणि मला इतके पैसे मिळाले होते त्या दिवशी, आणि मला ते पत्र, मी झू चौपाटीवर भेळ खात होतो, समुद्राकडे बघत होतो, आणि मला त्यांचं ते सगळं आठवलं पत्रातलं. ही गोष्ट आहे, आपण हे जे लोक आहेत पैशावाले इथे सगळे, तर यांच्या स्पर्धेत तर मी कधीच जाऊ शकत नाही त्यांच्या पैशाच्या रेसमध्ये. तर आपलं आपली ओळख काय आहे, ते आपली कलावंत म्हणून ओळख आहे, तर तीच महत्वाची आहे, ती झाली पाहिजे. आणि ती मुंबईत वाळून होईल का नाही, मला त्या क्षणाला नाही म्हणून उत्तर मिळालं की मुंबईमध्ये आपण हे धाव पाळण्यातच सगळा वेळ जाईल, मनी मेकिंग मशीन झालं होतं आपलं, पैसे कमावणारी मशीन, दिवस झाला तर पाळा. म्हणलं एक कुठे होईल, तर आपल्या नगरसारख्या ठिकाणी तिथं शांतता आहे, तिथे आपण कला साधनेला वेळ. मग मी मुंबई सोडून नगरला आलो, त्या मला सगळ्यांनी वेळात काढलं, इथे काय होईल, इथे काय होऊ शकतं. मी काय नाही, मी माझं काम करत होतो, मी साईनबोर्ड करत होतो, मी सगळं करत, पण मी कला साधना करत, मी रोज स्केचिंग करत होतो, मी लँडस्केपला जात होतो, सगळ्यांनी बघितलं आहे लोकांनी सगळ्यांनी. आणि मी ते रेखाचित्र काढणं अजून सोडलं, अजूनही मी झोपेतून उठलो ना तरी एक चित्र रोज काढतोच. इथं फोनवर बोलता बोलता मी चित्र काढतो. तर ती जी साधना आहे, ती तपश्चर्या आहे, ती त्याचा वास वाटतं की मी जे काही काम करतोय ते त्याचं फल जगते. आणि मला असं वाटतं की मी नगरसारख्या ठिकाणी राहून जर सचिन तेंडुलकर फोन करून मला बोलवतोय, जे अयोध्या मंदिरासाठी मला बोलवलं जातं, तर अजून तर तुम्ही केलेल्या तपश्चर्या ते फलित आहे. आणि मला असं वाटतं ते अजूनही मिळेल, म्हणजे हे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत ते मिळत राहू. आणि त्याच्यातून मला असं वाटतं अनेक कलावंतांनी काम करावं असं नाही म्हणत त्या नशेमध्ये, पण ती कामाची नशा जर तुम्ही लावून घेतली तर ती उतरत नाही,
1: कायमची
0: कायमची नशा आहे, ती निर्मितीची नशा तुम्हाला ती पाहिजे. ही बाहेरची नशा आहे, तिरपुंजी आहे, ती काही काळच तुम्हाला साथ देते, आणि ती नशा उतरली का परत तुमचं काम डाऊन व्हायला सुरुवात होते. किशोर कुमार लावतो मी, मनसोक्त गाणे ऐकतो आणि ते लावूनच मी काम करतो, ते मला खूप सहाय्यभूत आहे माझ्या कामासाठी. तर ते म्युझिक नसेल तर मी तेवढं खुलून काम करत नाही, तर ते पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. संगीत ऐकतो, ओशोंच्या कॅसेट ऐकतो, आणि काम कामात तल्लीन होतो मी. कधी मला कदाचित रोज उठून मी देवाला अगरबत्ती लावली किंवा पूजा करत बसलोय असं नाही होत, पण कामाला बसल्यावर मात्र अगरबत्ती मी लावतो, हे इथं तुम्हाला स्टुडिओमध्ये दिसेल. तेच महत्वाचं, तीच साधना आहे, तीच अध्यात्म आहे असं मला वाटतं. परवा जे उद्घाटन झालं सचिनचं, ज्यावेळी सचिनचा 50वा वाढदिवस झाला, मला वाटतं साधारण 1 वर्ष झालं असेल त्याला, तर त्या वाढदिवसाच्या वेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलं की आपण सचिनचा पुतळा उभा करून त्याचा गौरव करूया वानखेडे स्टेडियमवर. ते ज्यावेळेस त्यांची ती बातमी सगळीकडे न्यूजवर झळकली, त्यावेळी मी असंच बोलत होतो, तर माझा मुलगा म्हणाला बाबा आहे बघा बातमी आली आहे. तर सचिनचे माझे 2012 पासूनचे संबंध आहे, मी त्याच्या घरासाठी किंवा त्याच्या फार्मर्ससाठी बऱ्याच कलाकृती घडवलेल्या आहेत केल्या, त्यामध्ये त्याचं काही काम निघालं तर तो संपर्क करत असतो, आम्ही ते काम करून देतो असं आहे, ते संबंध आहेत. पण आता हे ज्यावेळी झालं त्यावेळी माझ्या मुलांनी सांगितलं, मी म्हणलं आता डिक्लेअर केलं बघूया काय होते, म्हणजे 1-2 दिवस जाऊ दे आपण. झालं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की सरांनी बोलवलं या कामासाठी, त्यांनी खास बोलून मग आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या सचिनच्या घरी त्या कामाच्या बाबतीत कुठल्या ऍक्शन मधलं ते असावं कसं असावं त्यांच्या घरच्यांची मतं काय होती.

0: त्याच्या बरंच नंतर एक मॉडेल तयार झालं. बरं त्या सर्व याच्यातनं मी एका याच्यावर आम्ही फायनल झालो की आपल्याला असं पाहिजे, ॲक्शन पाहिजे की सेलिब्रेशन पाहिजे. आधी पहिलं जे ठरलं होतं ते त्याचा त्यांनी डबल सेंच्युरी मारलेली जी आहे, एका हातात हेल्मेट आणि एका हातात बॅट, त्याचं 3D डिझाईन सगळं तयार झालं होतं. आधी ते फायनलच झालं जवळजवळ, पण एका क्षणाला सचिनला वाटत होतं की ते तसं शिल्पांना करतात, त्याची जी ओळख आहे बॅटिंग ॲक्शनची ते शिल्प असावं. तर आम्ही घरी असं चर्चा करत असताना अजित तेंडुलकरचा त्याचा भाऊ आहे, तो खूप महत्त्वाचा रोल याच्यामध्ये घेत असतो. त्याच्या भावाने त्याला विचारलं की सचिन तुझंच सेम होतं, तू जे म्हणशील तेच फायनल आहे. मग सचिननी सांगितलं की तू 2 मिनटं असं शांत डोळे मिटून थांबला, नंतर म्हणला नाही ॲक्शन पाहिजे. मग ॲक्शन म्हटलं कुठला फोटो घ्यायचा, मग हा मी हा षटकार मारताना तुझा फोटो आहे, तो त्याला अशी उंची आहे, रिझम आहे त्याला, तो निवडला. मग त्याच्यावर काम केलं, ते डिझाईन तयार झालं. मग त्याचं मॉडेल छोटं अप्रूव्ह झाल्यानंतर नगरमध्ये मी त्याचं ॲक्च्युअल साईजचं 14 फूट म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत 10 फूट वरती 4 फूट असं शिल्प तयार केलं. सचिनला पण यायचं होतं, पण सचिन इंग्लंडमध्ये काही कामानिमित्त अडकलेला होता, त्याने त्याच्या भावाला पाठवलं. आणि तर सगळं फायनल झालं होतं, सचिन पण येतो हे निश्चित होतं. आम्ही त्या तयारीत होतो सगळे की त्याला त्याला इथं आल्यानंतर काय भावनचार करायचा, त्याचा आम्ही सगळ्या तयारीत होतो. पण ते होऊ शकलं नाही, पुढे कधीतरी नक्की संधी येईल. तर अजित स्वतः आला इथे, दिवसभर थांबला. अजितचं एवढं त्याच्या भावावर एवढं प्रेम, त्यांनी सगळे बारकावे म्हणजे आपल्याला माहीत नाही या सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, ते शॉट मारताना शूचा अँगल म्हणजे एका बाजूला शू कसा उचलला जातो, नाही का त्याचा बूट असं थोडा तिरपा होतो किंवा मागच्याचा अँकल कसं, त्याचा बॅलन्स कसा असतो, बॅट कशी फॉलो थ्रू कशी जाते, वरती गेल्यानंतर एका हातातनं हँडल मोकळं होतं, लूज होतं. तर हे जे बाग आहे, सचिनचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी सिक्स मारल्यानंतर त्यांनी असं कधी केलं नाही, तो बॉल कुठे पडतोय शेवटपर्यंत त्यांनी बघितलेला आहे. तर त्याची ती नजर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे सांगितल्या. मग आम्ही तसं ते त्याच्यावर काम केलं. मला असं वाटत होतं की ते शिल्प खूप युनिक आहे. ते आधी ते बाहेर बसायचं चाललं होतं, गेटच्या समोर वानखेडे स्टेडियम गरवाळी लावून जे तिथे बसायचं होतं. पण एक दिवस सकाळी सचिनचा फोन आला की नाही नाही ती जागा असं परंतु जी आपण बदलली ते आपण आतमध्ये स्टेडियममध्ये बसवते. ते सचिनजींच्या डोक्याचे होतं, ते त्यांनी ती आतली जागा निश्चित केली. मी तर निमित्त म्हणून ते शिल्प तयार केले. पण सचिनची स्वतःची फॅन फॉलोईंग एवढं मोठं आहे की त्याच्यामुळे मी पण त्या लोकांपर्यंत पोहोचलो, आणि मला असं वाटतं की ते आपल्या कलेचे एक ताकद आहे.
1: तर रसिक हो, हे होते चित्रकार शिल्पकार प्रमोदजी कांबळे. पुढच्या भेटीमध्ये त्यांच्या आणखीन काही पैलूंची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. प्रमोदजी, मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्त्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: गुड इव्हनिंग, नमस्कार श्रोते हो, 4 वाजलेत रेडिओ नगरच्या घड्याळात। अनु आली आहे तुम्हाला भेटायला सांजरंग या कार्यक्रमात, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि यस, वीकेंडला फायनली सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः धुवाधार सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। 18 जुलै 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे सॅटर्डे। वीकेंडला सुरुवात झालेली आहे आणि हा वीकेंड जो आहे ना तो अक्षरशः धुवाधार कसा सुरू झालेला आहे, कारण आज सकाळपासून सूर्यदर्शन नगरमध्ये झालेलं नाहीये आणि अक्षरशः रिमझिम बरसात पावसाची दुपारपासून सुरू आहे। आणि अक्षरशः मला सुद्धा पावसानं पूर्ण भिजवलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला नगरमध्ये प्रवास करत असताना मी सुद्धा पावसामध्ये अडकले होते आणि छान भिजत मी पावसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तुम्हाला भेटायला ऑलमोस्ट 4 वाजता। सो अनु आली आहे तुम्हाला भेटायला। आणि जसं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे की पुन्हा एकदा पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर 22 जुलै दरम्यान सुद्धा चांगलाच मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान शास्त्र विभागानं ती वर्तवली आहे। वीकेंड प्लस पाऊस आणि त्याचबरोबर हा एक वेगळाच आनंद, जेव्हा वीकेंड सुरू होतो ना तेव्हा कुठेतरी येणारा संडे आपण आपोआपच रिलॅक्स मूडमध्ये जातो किंवा आपली मानसिकता खूप रिलॅक्सेशनमध्ये जात असते की चला रविवार आला, आणि त्यामध्येच असं छान पावसाळी वातावरण बाहेर आहे, गरमागरम काहीतरी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही। सो मला सुद्धा आता गरमागरम कडक एक कप चहा घ्यायचा आहे, सो मी चहा घेऊन येणारच आहे थोड्याच वेळामध्ये भरपूर गप्पा मारण्यासाठी। वीकेंडला सुरुवात करूयात आणि छानपणे गाणी सुद्धा एन्जॉय करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण पुन्हा ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे, त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्ली जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी.
बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रविकासाला गती देण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवण्याला शासनाचं प्राधान्य. ब्रिटिश शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय.
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आहे. श्रोते हो, कोविडचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला, जो खरं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण काळ होता. कोविडचे ते दोन वर्षामधले ते पॅन्डेमिक आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी, संपूर्ण भारतासाठी कठीण होते. पण आता राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2026 या वर्षामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोविड-19 चे 48 रुग्ण आढळले. दिलासादायक गोष्ट यामध्ये अशी आहे की या काळामध्ये कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. गेली जवळपास 3 वर्ष कोविडचं प्रमाण आपण पाहतो आहोत की हळूहळू कमी होताना दिसतंय. मात्र यावर्षी जानेवारीपासून रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ बघायला मिळाली होती. जानेवारीपासून ते आत्ता जून महिन्यापर्यंत 48 कोविडचे रुग्ण आढळून आलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि यातल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये, तर ते पूर्णपणे बरे सुद्धा झालेले आहेत. जानेवारीमध्ये 3, फेब्रुवारीमध्ये 1, जूनमध्ये 11 आणि जुलैमध्ये 29 रुग्णांची आतापर्यंत नोंद झालेली आहे. आणि नोंद जरी झाली असली तरीसुद्धा कोविड हळूहळू कमी होतो आहे. कोविडचा रुग्ण जो आहे तो सापडत नाहीये फारसा, पण तरीसुद्धा सापडल्यानंतर सुद्धा त्यातून बरे होणारे सुद्धा रुग्ण आहेत. अजूनही यामधून मृत्यू झाल्याची संख्या शून्य आहे. त्यामुळे तेवढी एक दिलासादायक गोष्ट आहे की जरी कोविडचे रुग्ण पुन्हा सापडत असले तरीसुद्धा कोविडमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. अजूनही महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात पुन्हा एकदा वेलकम बॅक. भारताचं पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट श्रीहरिकोटामधून प्रक्षेपित करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेसनं श्रीहरिकोटा येथून भारताचं पहिलं खासगीरित्या तयार केलेलं ऑर्बिटल लॉन्च व्हेकल विक्रम 1 हे प्रक्षेपित केलं आहे. विक्रम 1च्या उड्डाणाबाबत जर आपण बोलतो आहोत, तर पहिल्या उड्डाणामध्ये अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड्स तैनात केले गेले होते आणि आधी या सगळ्या गोष्टींची चाचणीसुद्धा झाली होती. सकाळी 11:30 नियोजित प्रक्षेपणाच्या 5 मिनिटं आधी नेव्हिगेशनल टीमनं रॉकेटचं प्रक्षेपण थांबवलं आणि नंतर 35 मिनिटांनी दुपारी 12:05 ते यशस्वीपणे पारसुद्धा पडले. आपल्या भारताचं हे पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट आहे जे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलंय. अनु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळामध्ये पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खडा मसाला।
1: नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग। या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। क्वांटम तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला अग्रस्थानी नेण्याचं उद्दिष्ट आपल्या राज्य सरकारनं घेतलं आहे। नुकताच पुण्यामध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा समारोप झाला आणि या संदर्भात क्वांटम तंत्रज्ञान संशोधन आणि कौशल्य विकासाच्या बळावर आपल्या महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। केंद्र सरकारची राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची तरतूद यासाठी आहे। राज्याचं स्वतंत्र क्वांटम मिशन राबवलं जात आहे। मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचे प्रयत्न सरकार करत आहे। 500 प्रशिक्षक आणि 5,000 हून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट समोर असणार आहे। जागतिक स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहोत की सध्या AIचा वापर होतोय। सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञानाची निर्यायक भूमिका यासाठी नक्कीच महत्वाची ठरू शकते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
4: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग खूप मनापासून. आणि आज फायनली सकाळपासून सूर्यदर्शन नाही आपल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये. पावसाळी वातावरण आहे सुंदर. आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. एकीकडे सगळे दिंडी पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करताना आपल्याला दिसत आहेत, आणि त्याचबरोबर हा रिमझिम बरसणारा पाऊस, येणारी आषाढी एकादशी, हे वर्णन किती सुखावं आहे ना आपल्या सगळ्यांसाठी. पंढरीची वारी म्हणजे काय तर विठुरायाचा गजर, पांडुरंगाच्या दर्शनाची आस आणि विठ्ठल भक्तीचा मनोहारी सोहळा. जात पात धर्म पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समानता, सेवाभाव, शिस्त आणि एकतेची मूल्य रुजवणारा हा संतांचा मेळा. खरंच समानता दिसते आपल्याला या विठ्ठलाच्या भक्ती कडे, त्याचबरोबर या वारीमध्ये. गरीब श्रीमंत, जात धर्म उच्च नीच हे कुठलेच भेदभाव आपल्याला या वारीमध्ये दिसत नाही. समानतेचा संदेश देणारी ही खरंच वारी आहे. सेवाभाव, यामध्ये गरजूंना मदत दिली जाते, भुकेलेल्याला अन्न दिलं जातं, तहानलेल्याला पाणी दिलं जातं, परिसराची स्वच्छता केली जाते. आणि खरं तर हीच खरी समाजसेवा आहे, सेवाभाव आहे, ज्यातून संवेदनशील आणि सशक्त समाजाची जडणघडण होते. वारीमध्ये शिस्तसुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे लाखो वारकऱ्यांनी पायी प्रवास करत असताना आपली शिस्त कुठेतरी राखली आहे, ती मोडली नाही आहे. परस्परांचा आदर करत, एकमेकांचा आदर करत, नियमांचं पालन करत, वाटचाल करत, सामूहिक शिस्त हे आपल्या पंढरपूरच्या वारीचं वैशिष्ट्य आहे. पंढरीची वारी खरंच आपल्याला किती मूल्यांची शिदोरी देऊन जाते, नाही का. आणि या सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या या वारशाला खरं तर आपण जपायला हवं, ही पंढरीची वारी जपायला हवी. यानु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळात पुन्हा येते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शोमध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आता AIचा वापर सुद्धा होतोय आणि याच मुळे नाविन्यपूर्ण ज्या काही उपाययोजना आहेत त्यांच्या विकासाला अधिक चालना मिळण्यासाठी राज्य शासनानं ॲग्री हेकेथॉनला राज्यस्तरीय कायमस्वरूपी योजना म्हणून मान्यता दिली आहे. राज्यातील 9 कृषी हवामान, ज्याला ॲग्रो क्लायमेट विभाग असं म्हटलं जातं, इथे स्थानिक समस्यांवर त्यांच्या पातळीवर प्रभावी उपाययोजना विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट विजेत्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं मुख्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरवर्षी विजेत्याला 25 लाख रुपये आणि उपविजेत्याला 15 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे अशी माहिती कृषीमंत्री यांनी दिली आहे. आणि या संदर्भामध्ये निर्गमित झालेला शासन निर्णय तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, ज्यासाठी वेबसाईट आहे अधिकृत www.maharashtra.gov.in. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आर नगरकर. माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, मी अनु आहे तुमच्यासोबत. पावसाचे सध्या दिवस आहेत आणि बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा बरसतो आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये पाऊस पडतोय आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये कुठेही आपत्तीजन्य परिस्थिती जर तुमच्यासमोर उभी राहिली तर काय करायचं? कुठल्याही आलेल्या परिस्थितीला घाबरून न जाता 1077 हा हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवायचा. टोल फ्री क्रमांक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक जो राज्यस्तरीय आहे 1077. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्ही कुठल्याही आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये अडकला असाल तर. श्रोते हो, पुन्हा येते थोड्याच वेळामध्ये, भेटायला ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयस लोकमध्य, रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. पावसाळी वातावरण छान आल्हाददायक झालेलं आहे आणि आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. पंढरपूरकडे अनेक दिंडी पालखी सोहळे प्रस्थान करतात. पुढे सरकत रोज पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर विठोबाची मूर्ती हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. कधी एकदा आपण पंढरपूरला पोहोचतो आणि आषाढी एकादशीला चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर त्या कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा जे समाधान मिळतं ना, ते प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये आज आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये किंवा आषाढ महिन्याला सुरुवात झाली की आपल्याला आपसुकच आषाढी एकादशीचे वेद लागतात. वारीचे वेद तर आपल्याला लागले आहेतच आणि अनेक दिंडी सोहळे पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. गहिवरल्या प्रहराची दिशाभूल हा एक कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहातून एक कविता मात्र कित्येक दिवस माझ्या मनामध्ये रेंगळते आहे. विठोबा नावाची कविता आहे. उत्तर रात्री सगळे झोपल्यावर विठोबा विटेवरून उतरले सावकाशखाली, चालत चालत गेले नदी काठावरती. चंद्रभागेच्या त्या पाण्यात पाय सोडून निवांत बसले. रुक्मिणीच्या लक्षात आलं. रुक्मिणी ही लगबगीनं आलं माग आणि म्हणाली, आजकाल विटेवर थांबणं कमी झालंय, सारखं चंद्रभागेच्या पाण्यात पाय सोडून बसता. विठोबा म्हणाले, अगं मी गवळ्याचा पोरगा, रान वारा अंगावर घेत गुरं राखली मी. सगळ्या जातीची पोरं घेऊन गोपाळ काला केला. मला इथं उभं राहणं सहन होत नाही ग, लय हिंडलेला माणूस आहे मी. रुक्मिणी, तुला एक गुपित सांगू? हो सांगा की. तुकियाचे अभंग वाहताना दिसतात इथं मला, ज्ञानेशाची ओवी वाहताना दिसते इथे. पाय सोडून बसलो ना की पायाला त्यांचा हलका स्पर्श होतो. रुक्मिणी यावर म्हणाली, याच निर्मळपणाला भूलून तर मी लिहिलं होतं तुम्हाला प्रेमपत्र. गहिवरल्या प्रहराची दिशाभूल या कविता संग्रहातून ही एक सुंदर ओळ जी आहे किंवा हे एक सुंदर वाचनात

0: मी आज तुमच्या पुढे सादर केलं. खरंच आषाढ महिना आल्यानंतर आपल्याला आपसुकच या सगळ्या गोष्टी, पंढरपूर, मनातला विठोबा समोर येतो, नाही का? आणि आपण व्यक्त होतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत. वीकेंडला सुरुवात होती आहे आणि हा वीकेंड तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवा, छान क्वालिटी टाईम त्यांना द्या आणि पुन्हा भेटूयात आपण. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ 90.4, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. मर्करी मिशन अंतर्गत एचआयव्ही आणि एड्स संदर्भामध्ये आपण अनेक महत्व जे काही जाणून घेत आहोत त्यामध्ये आपण अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती सुद्धा घेत आहोत. आणि आपल्या नगर शहरामधीलच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर जिनेश बोरा आज आपल्यासोबत आहेत. आणि सरांचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅडम.
2: थँक्यू. जसं मी आत्ता म्हणाले की एचआयव्ही आणि एड्स या संदर्भात आजही आपण पाहतो समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. आजही एचआयव्ही आणि एड्स संदर्भामध्ये लोकांना पुरेशी माहिती नाही आहे किंवा जी माहिती आहे त्यामध्ये सुद्धा खूप मिथ्स आपल्याला बघायला मिळतात. तर एचआयव्ही आणि एड्स म्हणजे नेमकं काय?
3: सर्वात पहिले एचआयव्ही हा विषाणू आहे, म्हणजे व्हायरस आहे, आणि एड्स हा त्याच्यापासून होणारा आजार आहे. ते बेसिक डिफरन्स आहे की एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युन सिस्टीम व्हायरस आहे तो. तर त्याच्यामुळे तो आपल्या इम्युन सिस्टीमवर अटॅक करणारा व्हायरस आहे, ज्याच्यामुळे पेशंटची इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळे जे लक्षणं येतात, सिम्टम्सचा ग्रुप जो तयार होतो, तर त्या ह्याला एड्स असं नाव दिलेलं आहे.
2: एचआयव्ही कसा होऊ शकतो किंवा एचआयव्हीचे संक्रमणाचे मार्ग कुठले आहेत? कारण त्याही बाबतीमध्ये गैरसमज आहेत की सोबत राहिल्यामुळे किंवा सोबत जेवण केल्यामुळे, कपडे वापरल्यामुळे सुद्धा एचआयव्ही होऊ शकतो. तर हे गैरसमज तुम्ही कसे दूर करता?
3: सर्वात महत्वाचं की एचआयव्हीचं जे ट्रान्समिशन होतं तर ते ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमुळेच मॅक्झिमम होत असतो. तर त्याच्यामुळे जे कपडे

0: हँडल केल्यामुळे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यामुळे काही एच आय व्ही पसरत नाही. मग ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट कुठे येतो की जर ज्यावेळेस आपल्याला ब्लड डोनेशन असतं त्यावेळेस येतं, किंवा इंजेक्शन्सचं वगैरे सिरिंजेसचं जर कॉमन यूज करण्यात आलं त्यावेळेस होतो, डिलेवरीच्या वेळेस होऊ शकतं, किंवा असुरक्षित शारीरिक संबंध ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस जे सिमेन असतं त्याच्यामधून सुद्धा ते होऊ शकतं. तर हे चार जे आहेत ते प्रामुख्याने कारण आहेत की ज्याच्यामार्फत एड्सचं ट्रान्समिशन होऊ शकतो, एच आय व्हीचं ट्रान्समिशन होऊ शकतं.
1: नक्कीच. एड्सची लक्षणं कुठली आहेत किंवा एड्स झाला आहे हे कसं ओळखावं?
0: हां, सर्वात प्रथम तर एड्सचं ज्यावेळेस एच आय व्ही व्हायरस एखाद्याच्या शरीरात येतो तर ते लगेच काही लक्षणं तयार करत नाही, त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो. एक साधारण 4 ते 6 महिन्यानंतर पेशंटला सिमटम्स येण्याचे चान्सेस असतात. आणि सुरुवातीला जसं की एखाद्याला आपलं जे व्हायरल आपण म्हणतो की सर्दी खोकला ताप झाला आहे, तर तसेच त्याचे बरेचसे लक्षणं असतात की पेशंटला ताप येत असतो, अंगदुखी असते, सांधे दुखतात, थोडंसं घशात वगैरे खवखवणं, किंवा एक नॉर्मल जसं आपल्याला फ्ल्यू होत असतो तसेच लक्षणं येत असतात. बट कालांतराने ज्यावेळेस हे जे सगळे सिमटम्स आहेत हे ज्यावेळेस वाढत जातात आणि पेशंटच्या इम्युन सिस्टीमवर जास्त त्याचा परिणाम होतो, मग पेशंटचं वेट लॉस होणं, पेशंट वारंवार आजारी पडणं, किंवा पेशंटला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काही इन्फेक्शन्स व्हायला लागतात, त्यात सर्वात कॉमन आहे टीबी, ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, हे असे आजार व्हायला लागतात असं आहे.
1: एड्स प्रतिबंधासाठी सुरक्षित लैंगिक व्यवहार हा फार महत्वाचा मुद्दा आहे, किंवा एड्सचा जास्त प्रसार वाढू नये त्यासाठी ही काळजी तर नक्कीच घ्यायला हवी, याबाबत काय सांगाल?
0: अगदी, ते तर 100% खरं आहे की प्रॉपर यूज ऑफ कॉन्डम आणि कॉन्ट्रासेप्शन हे खूप महत्वाचं आहे. की ज्यावेळेस सहसा की एक पार्टनर ज्यावेळेस असतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही, बट मल्टिपल पार्टनर्स जिथे येतात तर तिथे ह्या गोष्टींचा सांभाळ करणं किंवा लक्ष ठेवणं किंवा प्रॉपर यूज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह हे खूप महत्वाचं आहे.
1: एखादी गर्भवती महिला आहे, जर तिला एच आय व्ही झाला असेल तर बाळाला जन्म देताना तिने काय काळजी घ्यायला हवी, किंवा तिच्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही येऊ शकतो का?
0: जर ट्रीटमेंट नाही घेतली तिने तर नक्कीच बाळाला होण्याचे चान्सेस जास्त असतात, बट आपल्याकडे त्याच्यासाठी चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, जे एच आय व्हीसाठी ए आर टी म्हणून ट्रीटमेंट असते, अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट. तर ती ट्रीटमेंट जर तिने वेळेत चालू केली तर जे ट्रान्समिशनचं जे चान्सेस आहेत ते अगदी 1% कमी होतात. तर त्याच्यासाठी PPTCT नावाचा एक प्रोग्रॅम आहे की पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशनचं कंट्रोलसाठी, तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिली जाते आणि ते कंट्रोलमध्ये नक्कीच राहू शकतं. आईपासून बाळाला होण्याचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे.
1: नक्कीच. अजूनही आपल्या समाजामध्ये एड्सबद्दल गैरसमज आहे, किंवा एड्स ऐकल्यानंतर अनेक अफवाही पसरतात, अनेक गैरसमज झपाट्यानं पसरतात, तर या माध्यमातून काय सांगाल?
0: हो, कारण की एड्सच्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते, तो एक स्टिग्मा असतो त्यांच्यावर की बाबा याला काहीतरी वेगळं आजार झालेलं आहे. बेसिकली वेगळा कुठलाच आजार झालेला नसतो, प्रत्येक व्हायरल आजार हे आपल्या इम्युनिटीवरच ऍक्ट करत असतात, इम्युन सिस्टीमच डाऊन करत असतात, त्याला वेगळं काही झालेलं असं नाही, फक्त ते होण्याचं माध्यम वेगळं असल्यामुळे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.
1: नक्कीच. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की एक स्टिग्मा असतोच, पण ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा त्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतं जर त्यांना वेगळी वागणूक दिली तर. तर त्यांचं मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे?
0: सर्वात महत्त्वाचं एक्सेप्टन्स हा खूप मोठा या बाबतीत रोल आहे. एक्सेप्टन्स हा की त्यांच्या आजूबाजूच्या राहणारे जे लोक आहेत त्यांनी अगोदर त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. घरच्यांनीच जर एक्सेप्ट नाही केलं तर सोसायटी एक्सेप्ट करणार नाही. तर ॲज अ नॉर्मल जसं व्यक्ती राहतोय तर ते तसं त्यांनी राहिलं किंवा घरच्यांनी त्याला त्या पद्धतीने सपोर्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, मग सोसायटीसुद्धा त्यांना ॲक्सेप्ट करेल. जसं नॉर्मल बाकीचे जॉब करतात, कामं करतात, त्यांनासुद्धा त्या पद्धतीने कामामध्ये सगळ्या याच्यामध्ये नॉर्मल रुटीनमध्ये इन्वॉल्व्ह करून घेणं हे खूप चांगलं गरजेचं आहे.
1: नक्कीच. एच आय व्ही आणि एड्सवर सध्या उपलब्ध उपचार म्हणजे ए आर टी थेरपी आहे.
0: एक्झॅक्टली,
1: तुम्ही सांगितली तशी. ही कशी फॉलो करायला हवी, किंवा ए आर टी थेरपी नक्की काय आहे?
0: हां, ए आर टी थेरपी ही अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आहे. जो एच आय व्हीचा व्हायरस आहे तो मल्टिप्लाय होत असतो, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक डेफिनेट आपल्याला कुठली ट्रीटमेंट काढता येत नाही, तर ते जे मल्टिप्लिकेशन होण्याचं जे काम आहे ते थांबवते ए आर टी ट्रीटमेंट. आणि जे एच आय व्हीचे व्हायरस आहेत ते CD4 नावाचे आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात की जे आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करण्याचं काम करतात, तर त्या CD4 सेल्सवर ते अटॅक करतात. तर ए आर टीमुळे

0: त्यांचं मल्टिप्लिकेशन थांबतं, प्लस त्याच्या सीडी फोर सेल्स वर जे त्यांचा अटॅक होत आहे ते सुद्धा त्याच्याने थांबतं. आणि अशा पद्धतीने ते ARTचे जे मेडिसिन्स आहेत, खूप सारे मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये इनफॅक्ट, तर ते त्या पद्धतीने काम करतात.
1: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की बरेचसे मेडिसिन्स आहेत आणि ते त्यांना वेळेवर घ्यावे लागतात, ते वेळेवर फॉलो करावे लागतात, त्याचबरोबर ते त्यांचं रोजचं जनजीवन लाईफस्टाईल एन्जॉय करू शकतात का?
0: अगदी अगदी. त्यांचं ते पूर्ण रुटीनही व्यवस्थित फॉलो करू शकता, सगळं काही नॉर्मल, एक जसं व्यक्ती जगतोय तसंच, जसं एखाद्या बीपी आणि शुगरच्या पेशंटला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात तसंच त्यांच्या पद्धतीचं तसंच आहे. त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने व्यवस्थित रुटीनली जर गोळ्या घेतल्या तर खूप चांगल्या पद्धतीने तो आजार आटोक्यात राहतो. आणि सध्या रिसर्च इतकं झालेलं आहे की मेडिसिन्स पण खूप चांगली आलेली आहेत, आणि आपल्याकडे जे नॅको नावाची संस्था आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने ते प्रोग्रॅम राबवत आहेत.
1: एड्सग्रस्त व्यक्तींच्या हक्काबाबत आणि त्यांच्या कायदेशीर संरक्षणाबाबत काय सांगाल?
0: तसं बघाल तर सगळे काही हक्क, सगळे काही जे काही म्हणजे जे काही सुविधा उपलब्ध आहेत सगळे त्यांना अवेलेबल आहेत. जर कोणी त्यांच्या विरोधात काही त्यांना असं की साईडलाईन घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठे जॉबमध्ये त्यांना नाही देण्यात आलं किंवा नोकरीमध्ये वगैरे काही असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप सारे कायदे आहेत. 2017 सुद्धा तो कायदा खूप अपडेट केला गेलेला आहे आणि खूप प्रभावीरित्या ते इम्प्लिमेंटसुद्धा केलं गेलेलं आहे की त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कुठेही काही कॉम्प्रोमाइज होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंटनी पण बरेचसे स्टेप्स घेतलेले आहेत.
1: समाजामध्ये गैरसमज वाढू नयेत यासाठी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे, आणि ती जर शालेय स्तरावर झाली तर नक्की त्याचा फायदा होईल का?
0: एक्झॅक्टली. प्रॉपर सेक्स एज्युकेशन दिलं आणि डिसीज अवेअरनेस जर क्रिएट केलं की कुठल्यामार्फत होतं तर नक्कीच ह्या आजाराबाबतीत खूप चांगल्यारीत्या जे म्हणजे लोकांमधले जे गैरसमज आहेत ते दूर होतील आणि लोकांचा ह्या पेशंट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नॉर्मली जसे पेशंट आजारी पडतात तसंच या पेशंटला लोकसुद्धा एक्सेप्ट करतील. एड्स झालंय म्हणजे काही गुन्हा केलाय असं नाही आहे.
1: HIV किंवा एड्स हे शोधण्यासाठी टेस्ट म्हणजे चाचण्या असतात, रक्तपरीक्षण चाचणी असते. काळानुरूप या चाचण्यांमध्ये काही बदल झालेत का किंवा सध्या काही लेटेस्ट चाचण्या अवेलेबल आहेत का?
0: लेटेस्ट असं नाही, बट 3 ज्या बेसिक आहेत की एक GIG ट्रायडॉट आहे जी किटमार्फत होत असते, त्याच्यानंतर एलिझा एक आहे आणि वेस्टर्न ब्लॉट आहे. तर वेस्टर्न ब्लॉट ही एकदम कन्फर्मेटरी असते, ज्यावेळेस ती टेस्ट पॉझिटिव्ह येते तर 100% तुम्हाला HIVचा लक्षणं आहेत.
1: NGOs किंवा अनेक सामाजिक संस्था आहेत की त्यासुद्धा एड्स प्रतिबंधासाठी भूमिका घेत असतात, तर याचीही मदत समाजात होऊ शकते का?
0: 100%. जसं ह्या उलट ह्या संस्था आता खूप जास्त प्रमाणात काम करत आहेत. नगरचंच आपलं जे स्नेहालय आहे ते तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहेत आणि त्याच्यामुळे आपण समाजामध्ये बघतोय की पेशंट्सही बऱ्यापैकी आता एड्सची आपल्याला तेवढं अवेअरनेस झाल्यामुळे दिसत नाही आहे, किंवा असेल तरी त्यांचे आजारही कंट्रोलमध्ये आहे, त्यांच्यापासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सही कंट्रोलमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ज्या सोशल NGOs वगैरे आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या हिशोबाने. तर
1: नक्कीच. सुरुवातीला तुम्ही सांगितलं की HIV होण्यामध्ये किंवा HIV संक्रमणामध्ये रक्तदान जेव्हा होतं किंवा काही रक्तदानाचं शिबिर होतं तेव्हा जे सिरिंज वापरले जातात, ज्या सुया वापरल्या जातात, तर त्यामुळे सुद्धा संक्रमण जे आहे ते होऊ शकतं. तर रक्तदानाची जी गरज आहे आपण सध्या बघतो काळामध्ये, त्याची सुरक्षा सुद्धा तितकीच जपायला हवी का?
0: हो, बरोबर आहे, कारण की रक्तानेच तो आजार पसरतो तर त्याच्यामुळे त्याचं सुरक्षा किंवा जे काही त्याचं स्क्रीनिंग होत असतो, पेशंट जो काही डोनर असतो ब्लड डोनर त्याचं जे काही स्क्रीनिंग होतं त्याला कुठला आजार आहे का नाही किंवा HIV किंवा HBsAg त्याच्यासाठी जे स्क्रीनिंग केलं जातं ते करणं तर खूप गरजेचं आहे. आणि सुयांचा जर विषय राहिला तर आता त्याच्यामार्फत जो होणारा HIV तो खूप कमी झालेला आहे हॉस्पिटल्समध्ये असेल. हां, जे ड्रग युजर्स आहेत की जे कॉमन सुयांनी ड्रग्ज ॲडिक्शन्स वगैरे करतात तर त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण आहे. अदरवाईज हॉस्पिटल लेवल्सला क्लिनिक लेवल्सला सगळे डिस्पोजेबल्सच अवेलेबल असल्यामुळे तो ट्रान्समिशन खूप कमी झालेला आहे आता.
1: HIV बाधित व्यक्तींसाठी पोषण आहार त्यांचा कसा असायला हवा किंवा त्यांनी त्यांचं रोजची लाईफस्टाईल कशी घालवायला हवी?
0: आहाराबद्दल म्हणाल तर त्यांनी सगळं काही खावं, कुठलंच काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. ते जसं एक नॉर्मल आपण माणूस खातो सगळं त्यांनी खाऊ शकतं. प्रोटीन्सयुक्त खाणं जास्त त्यांनी गरजेचं आहे की ज्याच्याने त्यांच्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करण्याचं काम होईल. त्याच्यामुळे खूप काही

0: सुद्धा काही आय थिंक 1,000 रुपयाचं अनुदान वगैरे असं गव्हर्नमेंटनी स्टार्ट केलेलं आहे.
1: नक्कीच पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये लहान मुलं सगळ्यात जास्त आजारी पडतात, किंवा डेंग्यू मलेरिया डासांची उत्पत्ती पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते पाणी साचल्यामुळे घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर कशी काळजी घ्यायला हवी या निमित्तानं काय सांगाल?
0: हायजीन मेंटेन ठेवणं हेच सर्वात मेन आहे आपण जे करू शकतो. आणि जे वातावरण आहे त्याला तर आपण कंट्रोल करू शकत नाही, बट स्वतःचं फिटनेसकडे लक्ष देणं हेच सर्वात मेन आपण जे आहे की ते आपण त्याच्यासाठी वर्कआउट केलं पाहिजे. बाकी खूप काही वेगळं असं करण्यासारखं तर काही नाही आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लिस्नर्स अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूपच छान. अजून एक सांगू इच्छितो की ह्या आजाराबाबतीत जितकं इंटिग्रेटेड अप्रोच होईल ते खूप चांगलं आहे. ART हे आजार किंवा विषाणू तर मारतं, बट पेशंटची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक जे उपचार आहेत ते सुद्धा पेशंटनी घेतले पाहिजे. हे खूप त्याच्यासाठी पेशंटला चांगलं असेल असं एक मी अजून ह्या इंटरव्ह्यूबाबत सांगू इच्छितो.
1: सर आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि इतकी महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. जे गैरसमज आहेत ते खरं तर दूर व्हायलाच हवेत आणि त्याची सुरुवात केली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: थँक्यू. थँक्यू मॅडम.
1: थँक्यू. श्रोतेहो मर्क्युरी मिशन अंतर्गत एक विशेष मालिका आपण ऐकत आहोत आणि या मालिकेमध्ये HIV आणि एड्स या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली डॉक्टर जिनेश बोरा यांच्याकडून. श्रोतेहो आजच्या नगरडारी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पूर्ण प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम। यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा। ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम. यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा. ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.